ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा।

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, श्रावण शुद्ध चतुर्थी, अर्थात 16 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे हस्त नक्षत्र.

नागचतुर्थीचा आज उपवास आहे. आज विनायक चतुर्थी. दुर्वा गणपती व्रताचा आज दिवस.

आज रुख हिरण्यकेशी श्रावणी दिन आहे. पुण्याजवळच्या देहू इथल्या श्री तपोनिधी नारायण महाराजांची आज पुण्यतिथी आहे.

आज आदित्य पूजनाचा दिवस. इसबावी पंढरपूर इथल्या श्री धोंडोपंत भोसेकर महाराजांची आज पुण्यतिथी.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात, आपल्या कर्मफलांवरील सर्व आसक्तीचा त्याग करणारा आणि नित्य तृप्त असणारा, जो सर्व इच्छांपासून मुक्त झाला आहे आणि जो आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींच्या स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो, तो शारीरिक क्रिया करूनही कार्मिक प्रतिक्रियेच्या पापकर्माने प्रभावित होत नाही, म्हणजेच तो कर्मबंधनातून मुक्त होतो.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 16 ऑगस्ट. नामाशिवाय कशानेही समाधान नाही. मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर म्हणतो, पण पुन्हा पुन्हा चुका करीतच राहतो. हे काही योग्य नव्हे. अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही. देवा क्षमा कर हे म्हणणं इतकं सहज होऊन बसलंय की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही. तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता. अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असं म्हणणं कदापिही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही. ते तुम्ही करा. समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखोद्गत केले, प्रवचने ऐकली तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडं तरी आचरण केलं पाहिजे, नामात राहिलं पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरं समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचं नाम आवडीने आणि सतत घ्या. एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता. वाटेत एक रेल्वेचं फाटक लागलं. ते बंद होतं म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकऱ्याच्या मनात आलं, देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा आणि हा लबाड व्यापारी, याला मात्र तू ऐश्वर देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय हा तुझा न्याय? एवढ्यात मोटारीचं दार उघडून दोन नोकरांनी त्या माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरवलं. तो पांगळा होता. वारकऱ्याने विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणं बरं. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचं दुःख आपल्याला माहीत नसतं. आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असं आपण म्हणूया. असं जर आपण केलं तर दुःखाचा आवेग कमी होईल. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीत दिलेली पी सावळाराम यांची गीतरचना, गायली आहे आशा भोसले यांनी.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात विष्णुबुवा ओंडकर यांच्या घराबाहेरच्या ओट्यावर स्वामी बसले होते। भोवती भक्तमंडळी आणि सेवक मंडळी ही अदबीनं उभी होती। स्वामी काहीच बोलत नव्हते। त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता लुप्त झाली होती। क्रोध अनावर झाला होता। स्वामी सहसा कोणावरच रागवत नसत, परंतु आजचं त्यांचं रूप पाहणाऱ्याच्या मनात भीती निर्माण करीत होते। स्वामींच्या मनात खळबळ उत्पन्न झाली आहे आणि त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ह्याची चाहूल भक्तांना लागली होती। वातावरणात काहीतरी अमंगल घडलं आहे ह्याची खात्री मात्र सर्वांना पटली होती। स्वामींना काहीही विचारण्याचं धाडस मात्र कुणालाच होत नव्हतं। इतक्यात काय झालं, पुण्याहून एक तरुण जोडपं आणि बाईचा सख्खा भाऊ स्वामींच्या दर्शनाला आले। बाईने समर्थांना वाकून नमस्कार केला आणि अत्यंत सुंदर असा तिने करून आणलेला विडा महाराजांच्या मुखात घालू लागली। त्या क्षणी एखादं धरण फुटावं आणि पाणी वेगाने उसळी मारत बाहेर पडावं तसा स्वामींचा कोंडून धरलेला राग एकदम उफाळून आला। स्वामी रागाने तिला म्हणाले, तू रांड आहेस, मला काय विडा भरवतेस? 7 वर्ष झाली तू तुझ्या सख्या भावाबरोबर संबंध ठेवून आहेस, तुला मूल कसं होईल? हा विडा तुझ्या भावाला भरव आणि इथून प्रथम चालती हो। माझी नजर तू टाळ, नाहीतर जळून खाक होशील। स्वामींनी आपले डोळे मिटले। स्वामींचं बोलणं ऐकून ती थराथरा कापू लागली। तिचा नवरा एकदम घामाघूम झाला। आपली पत्नी स्वतःच्या सख्या भावाबरोबर वैषयिक संबंध ठेवून आहे हे स्वामींच्या तोंडून ऐकल्यावर त्याला जबरदस्त धक्का बसला। स्वामींसमोर उभं राहायची आपली लायकी नाही हे नवऱ्याच्या लक्षात आलं। तो तिथून झपकन निघून गेला। त्याची पत्नी आणि त्याचा सख्खा मेहुणा यांनी अक्षरशः पळ काढला। ते तिघे निघून गेल्यावर स्वामी शांत झाले। स्वामी का क्रोधायमान झाले होते ते लोकांना कळलं। भोवतालची माणसं थक्क झाली। स्वामींची नजर किती दूरवर पोहोचते हे त्यांच्या लक्षात आलं। पुण्यात काय घडत होतं ते स्वामींनी अक्कलकोटात सांगितलं होतं। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, ज्यांच्या मनात विषय वासना नांदते आहे त्यांना भगवंत सुखाची कधीच कल्पना येत नाही। विषय वासनात दंग असलेल्या जीवाला प्रत्येक क्षणी नव्या नव्या दुःखांना सामोरं जावं लागतं। विषय माणसाला आयुष्यातून उठवतो, म्हणून तुम्ही तुमच्या मनातल्या विषय वासनेला ज्ञानाच्या बळावर प्रथम ठेचून काढा, समूळ नष्ट करा, तरच आध्यात्मिक प्रगती होईल। विषय वासनेत कडक उन्हाच्या झळा असतात। अंग भाजून काढण्याची क्षमता फक्त विषय वासनेतच आहे। म्हणून माझ्या भक्तांनो, तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की मनातला काम नष्ट करा आणि नामाची संगत धरा, तरच मन आणि शरीर शांत होईल।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय चौथा विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मदिरा आणि मदिराक्षी यांची आवड होती। एके दिवशी त्याची राणी कुमुदवती हिने त्याला विचारलं, नाथ, शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात हे कसे? यावर राजा म्हणाला, प्रिये, पूर्वजन्मी मी पंपा नगरीत श्वान होतो। एका महाशिवरात्रीला मला उपवास आणि शिवालयाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले। त्या पुण्याईने मला राजदेह मिळाला तरी श्वानजन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे। तेव्हा राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला, पूर्वजन्मी तू कपोती असताना तुलाही शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या आणि ससाण्याने मारले असता तू शिवालयासमोरच प्राणत्याग केलास, त्यामुळे आता तू राणी झाली आहेस। मग राजाने तिला त्याचे स्वतःचे आणि तिचे पुढचे 6 जन्म सांगून अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचं सांगितलं। ते ऐकून राणी धन्य झाली। दुसरी कथा सांगताना सूत म्हणाले, उज्जयिनीचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता। त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती। हे वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला आणि मण्याची मागणी केली। तेव्हा राजाने महाकाळेश्वरालाच साकडं घातलं आणि पूजा आरंभिली। प्रजाजनांसमवेत एक तरुण विधवा गवळीण आपल्या 6 वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती। घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडालाच शिवपिंडी मानून तिची पूजा करू लागला, मुखाने शिवनाम घेऊ लागला। त्या खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही म्हणून ती रागवली आणि त्याची पूजा उधळून तिने त्याला फरफटत घरामध्ये नेले। त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला। शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजपच करीत होता। ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्या मुलाला दर्शन आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचं शुभ्र शिवलिंग असलेलं रत्नखचित सुवर्ण मंदिर निर्माण केलं। ते वृत्त कळताच शत्रुराजांनीही चंद्रसेनाशी सख्य केलं आणि शिवदर्शनासाठी आले। हनुमंताने प्रकट होऊन मुलाचं नाव श्रीकर ठेवलं। तोच श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्मला। ओम नमः शिवाय।

ऐसा अवतार धरी श्रीधर श्री करा सत्य जाणपा ऐसे हरि कुल भूषण बोलून पावला तेथेची अंतर्धान सर्व भूभुज म्हणती धन्य।

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 4 अध्याय ऐकला. 4 अध्यायाची फलश्रुती अशी, दारिद्र्य आणि शत्रूचं भय नष्ट होईल, संपदा मिळू लागेल, स्मरणशक्ती वाढेल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र आदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

गाज रिसॉर्ट मध्ये या, निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवित व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क gazresort.com. फोन 9890009553.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातला 34वा श्लोक आपण पाहणार आहोत. उपेक्षा कदा राम रूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भारवाहेन बोले पुराणी, दुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता इथं पहा, शेवटच्या चरणात म्हटलंय नुपेक्षी कदा, आणि तोच उपेक्षा शब्द पहिल्या चरणातही घेतलेला आहे. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जे आपल्याला खात्री देण्यासाठी पुन्हा तो शब्द वापरलेला आहे की तुम्ही रामाच्या ठिकाणी जर असेल, रामरूपी, रामाना रामचंद्रांशी संलग्न असाल, निगडीत असाल, त्याच्या चरणावर तुमचा भक्तिभाव असेल, तर उपेक्षा कदा रामरूपी असेना, तर त्याच्या ठिकाणी उपेक्षा संभवत नाही. भगवंत कधीच कोणाची, त्याचं ब्रीदच आहे ना, पतित पावन, अनाथांचा नाथ, हे त्याची विशेषणच आहे, हे त्यांचं वैशिष्ट्यच आहे. असं असताना तो सोडेल कसा? पण आपल्याला विश्वास नाही. उपेक्षा कदा रामरूपी असेना, तेच त्यांनी दुसऱ्या चरणात म्हटलंय, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. पण हा मानव जीव, त्याचा निश्चय होत नाही की राम आपल्या पाठीमागं आहे, खात्री वाटत नाही. कुणास ठोक बा, आहे का नाही कुणास ठोक. मग एखादं बारीकसं संकट जरी असलं तरी लगेच असं कसं झालं? आम्ही देवाचं एवढं करतो, म्हणजे हे देवाचं करतात बरं का, भगवंत आपलं करतात अशी कृतज्ञता नाही आहे. तर आम्ही देवाचं एवढं करतो तरी देवाने असं कसं केलं, आमच्यावर संकट कसं आलं? आम्ही रोज इतक्या माळा ओढतो, माळा ओढतो नामाच्या, तरी परमेश्वराचं आमच्याकडे लक्ष कसं नाही? म्हणजे आपण काय देतो आणि काय मागतो याचा विचार करायला पाहिजे. भगवंताच्या ठिकाणी सर्वस्व द्यायचं आहे आणि मागायचं काही नाही, ह्याच्या उलट आपण काहीच देत नाही आणि सर्व मागत राहतो. हे बरोबर आहे का बघायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, रामाच्या ठिकाणी उपेक्षा नाही, ह्याच्यावर निष्ठाच नाही आहे. निष्ठा जाऊ दे, विश्वास देखील नाही आहे. वास्तविक विश्वासच सांगितलंय. राम नाम आहे बरोबर आहे, एकच नामसुद्धा पाहिजे, पण राम आहे विश्वास मे. तुमचा जर विश्वास असेल तर राम आहेच, आणि वस्तुस्थिती आहे राम आहेच. तो आहे का विचारायचं कारण नाही आहे. तो अखंडच आहे, सर्व ठिकाणी भरून आहे, आत बाहेर आहे, तुमच्याही अणुरेणूत आहे. तुम्हाला बघता येतं का पहा? कारण तोच जर विश्वरूपाने नटलेला आहे, एकोहम बहुश्याम, मी एक आहे, तो अनंत रूपाने नटावं म्हणून जर तोच नटलेला आहे, जसं मातीचा माठ बनवला, माती आहे का त्याच्यामध्ये? अहो, मातीचाच तो बनवलेला आहे, तर माती आहे का काय विचारायचं? तसं भगवंतच विश्वरूप झालेला आहे, तर तो आहे का नाही असा प्रश्न का उभारावा? तो आहेच अशी पक्की खात्री ठेवायची आणि त्याला आवाहन करायचं आहे. पण आवाहन करायचं आहे याचा अर्थ, सारखं काहीतरी त्याच्याकडे उठलं रे उठलं, हात जोडले, मागायचं, संसारातलं मागायचं, मुलाबाळांचं मागायचं, तब्येतीचं मागायचं, पैशाचं मागायचं. स्वामीजी म्हणत असत की भगवंताला थरकाप होत असेल, आता हा काय मागतो कुणाष्टो, हात जोडले रे जोडले, ही यादी तयार, काय काय हवं याची. असं नाही उपयोग आहे. त्याला जर आपली काळजी, आपण त्याचे दास आहोत, आपण त्याची लेकरं आहोत, तर लेकरांची काळजी आईला नाही का सांगायला पाहिजे का त्याला मला असं पाहिजे म्हणून किंवा माझी ही गरज आहे म्हणून. तुमचं लक्ष आहे का त्याच्याकडे बघा, त्याचं लक्ष आहे, पण भगवंत हा बापासारखा आहे, जशास तसा. तुम्ही जर काही नीट करत असला त्याची खरंच अंतरकरणापासून, तर पुढचा श्लोकात येईल आपल्याला काय म्हणतात ते. तसं जर असेल तर तो आहे, ना तर ठकास माटक. संत मात्र माऊली, तुम्ही कसंही असा ते तुमच्यावर प्रेमच करणार, करुणा दया वर्षाव करणार तुमच्यावर. तो असा वागला म्हणून मी असा असं नाही, भगवंताच्या ठिकाणी असं आहे. तू काय पेरलंस ते उगवलं आहे बघ, तुझं कर्म काय झालं बघ, त्याच्याप्रमाणे तुला तोंड द्यायला पाहिजे. काही काही राहायचं भगवंताची प्रार्थना करायची, मग ती श्रद्धा राजस तामस सांगितली त्याप्रमाणे झाली. दरोडे घालायला जायचं ते भगवंताला प्रार्थना करून, करंगळी कापून रक्ताची धार त्याच्या मस्तकावर धरायची, माझा दरोडा यशस्वी हो अशी प्रार्थना करायची. मला स्वतःला नेहमी असा प्रश्न पडतो की दोन भक्त जर एकाच वेळी भगवंताची प्रार्थना करत असतील आणि त्याच्यामध्ये ह्यांनी त्याचा नाश हो म्हणून प्रार्थना करायची आणि त्यांनी ह्याचा नाश हो म्हणून प्रार्थना करायची, भगवंताला प्रश्न पडत असेल की काय करावं, कुठल्या भक्ताचं ऐकावं. पुराणात अशा काही गोष्टी आहेत, ह्या भक्ताचंही ऐकलं आणि त्या भक्ताच्या द्वारपाळ म्हणून ते दारात उभे राहिले, कारण एका भक्ताचं ऐकल्यामुळे त्याचं नुकसान झालं आहे, पण तोही भक्ती करतो आहे त्यामुळे त्याच्याही पदरामध्ये योग्य ते दान पडलं पाहिजे. कारण भगवंताच्या घरी अन्याय नाही, आपण माणसं अन्यायच करत असतो सारखा, पण त्याच्या ठिकाणी अन्याय नाही, त्यामुळे तो जे करेल ते बरोबर आहे असा पक्का भाव आपला त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून इथं जे म्हटलेलं आहे, जीवा मानवा निश्चयो तो वसेना श्री भार वाहेन बोले पुराणे. पुराणात बोललेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, श्री भार वाहेन, मी तुझा भार वाहेन, मस्तकावर भार वाहेन असा शब्द दिलेला आहे भगवंताने. भगवद्गीतेत अशी उदाहरणं आहेत, योगक्षेमम वहाम्यहम, करतो म्हणत नाहीत, योगक्षेम वाहतो म्हणतात भगवंत. पण त्यापूर्वी आपण काय केलेलं असलं पाहिजे तर योगक्षेम वाहणार. अनन्याश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. भगवंत आश्वासन देतात पण त्याच्या आधी काही अटी असतात, त्या जर पूर्ण केल्या तर तुमचा भार मी वाहतो आहे. म्हणून उद्धरेत आत्मना आत्मानं, तुझा उद्धार तू करायचा, मार्ग दाखवतो, पण त्या मार्गाने तू चाललास तर, जसा तोंडापर्यंत घास आणला तर तो चावायचा गिळायचा ते तू करायचं, ते दुसऱ्यांना नाही करायचं, ते काम तू केलं पाहिजे. तसं आश्वासन आहे, तेषाम अहम समुद्धरता भवामी. भगवंताने आश्वासन दिलं, पण कुणाला, ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते तेषाम अहम समुद्धरता. कशापासून, मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ, आणखी एक अट आहे, मय्यावेशित चेतसाम, ज्यांनी माझ्या ठिकाणी चित्त ठेवलेलं आहे. आणि पुन्हा पुन्हा भगवंताने तीच आज्ञा भगवद्गीतेत केलेली आहे, मनमना भव मद्भक्ता भव. मन आणि बुद्धी मय्यर्पित मनोबुद्धी असं म्हटलेलं आहे पुन्हा. त्यामुळे आश्वासनं अनेक तिने दिलेली आहेत. तसं शेवटी पुन्हा म्हटलं आहे त्याच्या ठिकाणी की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचहा. मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, पण काय कर त्यासाठी, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. तू मला शरण आलास का एकट्याला, तुझी श्रद्धासुद्धा अशी विभागलेली असते, भगवंताच्या ठिकाणी एकवटलेली नाही आहे, पैशावर आहे, इतर माणसांच्यावर आहे, याचा मला आधार आहे, त्याचा मला आधार आहे, आधार नाही, एकच भगवंत, तोच आपला आश्रय, तोच आपला आधार, तो जे करेल ते, असं पक्क आपल्याला वाटतं? नाही वाटत. आपण त्याच्यावर निष्ठा आहे म्हणतो, ती खरी नसते. तशी जर असेल तर त्यांचा उद्धार मी करतो. म्हणून अशी कितीतरी आश्वासनं भगवद्गीतेमध्ये त्यांनी दिलेली आहेत. मत्प्रसादात पराम शांतिम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. माझ्या प्रसादाने तुला शाश्वत शांती प्राप्त होईल. पण कसं काय केल्याने? तर सर्व कर्म माझ्यासाठी जर तू केलीस तर माझा प्रसाद तुला प्राप्त होईल. आणि प्रसादाचा परिणाम काय? शाश्वत शांती. बघा, प्रसादाचा परिणाम शाश्वत शांती सांगितले. तुला घर बांधून देतो, तुला मोठी गाडी देतो, तुझा धंदा चांगला चालेल, असलं भगवंत सांगत नाही. कारण त्यांना माहिती आहे सगळं जे आहे हे अशाश्वत आहे. पराम शांतिम जी पाहिजे आहे, शाश्वत शांती, ती तुला मी देतो. भगवंत समोर उभे राहिले तरी काय मागायचं त्यांच्याकडे हे देखील कळलं पाहिजे. ते जर कळलं नाही तर भलतंच काहीतरी मागतो, तेही जातं आणि आपणही जातो एक दिवस. मग काय मागं मिळालं? तुकोबाने काय म्हटलं? हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मला जर काही देणं देणार असेल तर तुझं एक क्षणभर देखील विस्मरण होऊ नये. म्हणून भक्तांना बरोबर माहिती असतं काय मागावं ते. नाहीतर आपण संसारात बुडालेले, त्यांच्या शब्दात म्हणायचं तर किडे, काय मागत असतो? संसारातलं मागत असतो, तसं उपयोगी नाही. श्री भार वाहे न बोले पुराणे, नुपेक्षी कदा रामदासा अभिमान. या सगळ्यामध्ये पुन्हा म्हणत आहे त्यांनी उपेक्षा नाही. म्हणून उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भार वाहे न बोले पुराणे, नुपेक्षी कदा रामदासा अभिमाने. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोतेहो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई। हे सर्व बंधू

आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्रकरिता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत, संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन, प्रस्तुती भक्तीसुधा।
0: श्रोतेहो आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, पारंपरिक गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे कृष्णा शिंदे यांनी.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा।

आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा.

आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग पिलू.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग पिलू. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राहुल देशपांडे यांचा.

श्रोतेहो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून

जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा।

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, श्रावण शुद्ध चतुर्थी, अर्थात 16 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे हस्त नक्षत्र.

नागचतुर्थीचा आज उपवास आहे. आज विनायक चतुर्थी. दुर्वा गणपती व्रताचा आज दिवस आहे.

आज रुक हिरण्यकेशी श्रावणी दिन आहे. पुण्याजवळच्या देहू इथल्या श्री तपोनिधी नारायण महाराजांची आज पुण्यतिथी आहे.

आज आदित्य पूजनाचा दिवस. इसबावी पंढरपूर इथल्या श्री धोंडोपंत भोसेकर महाराजांची आज

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात, आपल्या कर्मफलांवरील सर्व आसक्तीचा त्याग करणारा आणि नित्य तृप्त असणारा, जो सर्व इच्छांपासून मुक्त झाला आहे आणि जो आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींच्या स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो, तो शारीरिक क्रिया करूनही कार्मिक प्रतिक्रियेच्या पापकर्माने प्रभावित होत नाही, म्हणजेच तो कर्मबंधनातून मुक्त होतो.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकङ्करतले वेणुःकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा मम गोपालकृष्णभगवान् की जय. नेहमीप्रमाणे सुदेव ब्राह्मण त्या ठिकाणी पूजा करण्याकरता आलेले आहे आणि पूजा करण्याकरता आल्यानंतर या रुक्मिणीने पहिल्यांदा काय केलं असेल तर ब्राह्मणाला शरण गेलेली. नमोस्वनंताय सहस्रमूर्तये सहस्र पादाक्षी श्रूरुबाहवे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमः. ब्राह्मण देवाची प्रार्थना केलेली आणि साष्टांग दंडवत घातलेला आहे. तेव्हा आयुष्मती भव अशा प्रकारचा आशीर्वाद सुदेव ब्राह्मणाने दिले आहे. आणि जेव्हा ही हात जोडून उभा राहिली की महाराज तुमचा आशीर्वाद सत्य हो आणि या रुक्मिणीच्या डोळ्यातून घळाघळा आशीर्वाद व्हायला लागले. आज सुदेव ब्राह्मणाला काही कळे ना किंवा रुक्मिणी दररोज मला नमस्कार करता येते पण नित्य तिचं मुख कमल कसं आहे अत्यंत प्रसन्न दिसत पण आज रुक्मिणी काहीतरी खिन्न दिसते. तेव्हा त्या रुक्मिणीला विचारलं भाई रुक्मिणी तू आज खिन्न का करतेस. तेव्हा त्या रुक्मिणीने सांगितलं किंवा माझा ज्येष्ठ बंधू आहे रुक्मी त्यांनी माझा विवाह शिशुपालाशी करण्याचं ठरवलेलं आणि हा विवाह मला मान्य नाही. महाराज मी जर कोणाचं वर्णन केलं असेल माझ्या मनामध्ये भगवान श्रीकृष्ण पती मिळावेत अशी माझी इच्छा आहे. तेव्हा या सुदेव ब्राह्मणाने सांगितलं भाई तुझी जशी इच्छा असेल तरी तशी परिपूर्ण होईल म्हणून तू काय कर एक काही मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा जप कर जेणेकरून तुझी इच्छा परिपूर्ण होईल. कात्यायनी महामाये महायोगिन यदीश्वरी नंदगोप सुतन देवी पतिं मे कुरुते नमः. अशा प्रकारचा गुरुमंत्र दिला आणि रुक्मिणीला सांगितलं बाबा रुक्मिणी तू या मंत्राचा जप कर जेणेकरून भगवान हे कसे आहेत सर्वांतरयामी तुझ्या अंतरकरणातील भावना ते जाणून निश्चित तुझं पाणी ग्रहण करतील. तेव्हा या रुक्मिणीने जर काय केलं असेल ब्राह्मणांच्या आशीर्वादाप्रमाणे त्या मंत्राचा जप सुरू केलेला आहे आणि 7 श्लोकांनी युक्त असलेलं पत्र या सुदेव ब्राह्मणाच्या जवळ दिलेलं आहे. जणू काही तिने भगवंताने भगवंताचं मनानेच पाणी ग्रहण केलेलं आहे आणि या 7 श्लोकाच्या द्वारे भगवंताच्या बरोबर सत्तपदी केलेली. तेव्हा सुदेव ब्राह्मणाने सांगितलं की महाराज तुम्ही माझं कार्य करा हे पत्र भगवंताला नेऊन द्या कारण माझा विवाह निश्चित झालेला आहे आणि आता वेळ फार कमी आहे. तेव्हा या सुदेव ब्राह्मणाने विचार केला जर या रुक्मिणीची इच्छा पूर्ण नाही झाली तर ही रुक्मिणी काय होईल या ठिकाणी गतप्राण होईल आणि त्या कन्याच्या हत्येचं पातक मला लागेल म्हणून हे पत्र त्या सुदेव ब्राह्मणाने घेतलेले आणि सुदेव ब्राह्मणाचं कुठे निघाला असेल तर द्वारकेला निघालेलं आहे. धापाटाकात निघालेलं आहे. आता विवाहाला कमी वेळ आहे तेव्हा ह्या द्वारकेत प्रवेश केला या वासुदेव ब्राह्मणांनी आणि द्वारकेश लोकांना विचारतो बाबा भगवान श्रीकृष्णचंद्रांचा राजवाडा कुठे. तेव्हा या गावातील लोक सांगायला लागली, द्वारकेतील लोक सांगायला लागली, जो सर्वात मोठा आणि सोन्याचा राजवाडा असेल ते भगवंताचं घर म्हणून समज म्हणले. तेव्हा हा सुदेव ब्राह्मण राजवाड्याकडे निघालेले. संध्याकाळच्या वेळेला राजवाड्यामध्ये पोहोचल्यानंतर बलराम दादांनी पाहिलं कुणीतरी ब्राह्मण आलेला आहे आणि तो झपाटाकात आलेला आहे. अंगावरती उपवस्त्र आहे, खटीला धोतर बांधलेलं आहे, घामाघूम झालेला आहे. तेव्हा या बलराम दादांनी जर काय केलं असेल तर या सुदेव ब्राह्मणाला सिंहासनावरती बसवलेले, कृष्णाला बोलवलेले जवळ, कृष्णानी सुदेव ब्राह्मणाचे चरण धुतलेले त्या ठिकाणी आणि संध्याकाळच्या वेळेला भोजन वगैरे करून स्वतः भगवान सुदेव ब्राह्मणाची सेवा करतात. कारण माझा जन्म कशा करताय, ब्राह्मणांचं रक्षण करण्याकरता माझा जन्म आहे. तेव्हा संध्याकाळी जेव्हा ब्राह्मणाचे डोळे मिटायला लागले तेव्हा एकदम कनवटीला हात लागला आणि कनवटीला हात लागल्यानंतर कनवटीला असती जी पत्राची पुटळी पुटकळी केलेली होती ते पत्र बाहेर काढलेले आणि भगवंताच्या हातात ठेवलेले. तेव्हा भगवंताला सांगितलं, भगवंता ही रुक्मिणी म्हणजे विदर्भ देशाची भीष्मकाची कन्या आहे आणि तिने जर काय केलं असेल तर मनाने तुमचं पाणी ग्रहण केलेलं आहे. तेव्हा भगवंतांनी जर काय केलं असेल तर या रुक्मिणीचं पत्र वाचलेलं आहे, गळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागलेले. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की ब्राह्मण देवता तुम्ही काय काळजी करू नका, जशी रुक्मिणीची इच्छा असेल तशी मी तिची इच्छा परिपूर्ण करेन. तेव्हा सुदेव ब्राह्मणाला सुद्धा हायस वाटलं. तेव्हा ब्राह्मण देवतेने सांगितलं की महाराज आता जास्त काही वेळ नाहीये, आपल्याला आता लगेच निघायला पाहिजे आणि आपण विवाह मुहूर्ताच्या आधी पोहोचायला पाहिजे जेणेकरून शिशुपालाचं पाणी ग्रहण करणार नाही. तेव्हा भगवंतांनी यशोदेव ब्राह्मणाला सांगितलं, महाराज तुम्ही काही काळजी करू नका, ब्राह्म मुहूर्तावरती आपण या ठिकाणी निघूया आणि विदर्भ देशाला जाऊया. तेव्हा या ब्राह्मणाला रात्री झोप लागेना, घालमेल सुरू झालेली किंवा ब्राह्ममुहूर्त होतोय याची वाट पाहतोय, कारण लक्ष्मीनारायणाचा संयोग घडणार आहे, या ब्राह्मणाच्या हातून लक्ष्मीनारायणाचा विवाह घडणार आहे. तेव्हा हा ब्राह्मण रात्रभर तळमळ झोपलेला आहे, त्याला झोप लागेना. जेव्हा पहाटे ब्राह्ममुहूर्तावरती उठलेला आहे, स्नान संध्याती कर्म केलेले आहे आणि भगवंत येण्याची वाट पाहतोय. भगवंतांनी दारुकाला हाक मारलेली, दारुकाला सांगितलं, दारुका रथ तयार ठेव, आज आपल्याला विदर्भ देशाला जायचं. पहाटे ब्राह्मण जर कुठे भगवान जर कुठे निघाले असतील, रस्त्यात बसून विदर्भ देशाकडे निघाली होती आणि या रुक्मिणीनी पत्रामध्ये उल्लेख केला होता की महाराज या दिवशीचा मुहूर्त आहे आणि तुम्ही जेव्हा या विदर्भ देशामध्ये याल तेव्हा नगराच्या बाहेर आपला रथ स्थापन करा. आणि आमच्या कुलाचा नियम आहे, जेव्हा वधू विवाह मंडपामध्ये प्रवेश करण्याच्या आधी आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घेण्याकरता, कात्यायनी देवीचा आशीर्वाद घेण्याकरता आपल्या कुलदेवतेच्या नमस्काराला ही वधू जात असतात. म्हणून त्या ठिकाणी मी नमस्कार करता येईल आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही माझं अपहरण करा. भगवंतांनी ठरल्याप्रमाणे रथ हा विदर्भ देशाच्या वेशीवरती उभा केलेला आहे. ही रुक्मिणी खाली जाती, पुन्हा वरती चढती, दूरवर पाहते, अजून सुदेव ब्राह्मण काही दिसत नाही, मुहूर्त जवळ आलेला आहे. तेव्हा दूरवर नजर टाकल्यानंतर सुदेव ब्राह्मणाचं दर्शन झालेलं या रुक्मिणीला आणि सुदेव ब्राह्मणाचं मुखकमल प्रसन्न झालेले. तेव्हा या रुक्मिणीचा डावी भुई फडफडायला लागलेली, तिला शुभशकुन व्हायला लागलेले. निश्चित आता आपलं काम परिपूर्ण झालेले, भगवंताच्या बरोबर आपला विवाह होणार आहे अशा प्रकारचे संकेत व्हायला लागले. जेव्हा हा धापा टाकत सुदेव ब्राह्मणांनी राजवाड्यात प्रवेश केलेला आहे, राजवाड्यात प्रवेश केल्यानंतर रुक्मिणी भरभर आलेली आणि सुदेव ब्राह्मणाला साष्टांग नमस्कार केलेला. नमस्कार केल्यानंतर सुदेव ब्राह्मणांनी अखंड सौभाग्यवती भव अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला. ब्राह्मणाच्या मुखातून निघालेला आशीर्वाद आहे, आता माझं निश्चित लग्न झालेलं आहे. कारण ब्राह्मणाच्या मुखातून निघालेलं आहे, अखंड सौभाग्यवती भव, निश्चित माझा सौभाग्य हे चिरकाल टिकणार होणार आहे. तेव्हा या रुक्मिणीला सांगितलं, बाई रुक्मिणी तू पत्रात लिहून दिल्याप्रमाणे वेशीच्या बाहेर भगवान स्वतः रथामध्ये आरुढे. तेव्हा रुक्मिणी अत्यंत प्रसन्न झालेली आणि आपल्या गळ्यातला हार रुक्मिणीनी सुदेव ब्राह्मणाच्याकडे दिलेला आहे. तेव्हापासून ब्राह्मणावरती लक्ष्मी हे प्रसन्न आहे. पहिल्यांदा अगस्ती महर्षींनी समुद्र प्राशन केलेला होता तेव्हापासून लक्ष्मी ही ब्राह्मणांच्या वरती क्रुद्ध झालेली होती, रुष्ट झालेली होती. म्हणून कुठलीही कथा करताना एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता अशी कथेची सुरुवात होती. दरिद्री आणि गरीब ब्राह्मण राहत होता अशी कथेची सुरुवात होती. पण आज रुक्मिणीने ते वाक्य खोडून टाकलेले, तेव्हापासून ब्राह्मणांच्याकडे लक्ष्मी दिसायला लागलेली. या रुक्मिणीनी सुवर्ण जडित हार सुदेव ब्राह्मणांना दिलेले आणि स्वतः रुक्मिणीनी उटणं वगैरे लावलेले, सुगंधित द्रव्यांनी स्नान केलेले, भरजरी शालू अंगावरती घातलेले, डोक्यावरती मोगऱ्याची माळ धारण केलेली, अनेक आभूषण गळ्यामध्ये घातलेली आणि ही रुक्मिणी आपल्या सखींच्या सह कुठे निघालेली असेल तर कुलदेवतेच्या दर्शनाकरता निघालेली. हातामध्ये वरमाला धारण केलेली. इकडे भीष्मकाला बातमी कळली की भगवान वेशीच्या बाहेर उभे राहिलेले. आणि भीष्मकाला बातमी कळल्याबरोबर त्यांनी आपला जो ज्येष्ठ पुत्र आहे रुक्मी त्या रुक्मीला बोलवलं आणि सांगितलं की भगवान वेशीच्या बाहेर उभे. तेव्हा रुक्मिणी सगळ्या सैनिकांना आदल्या दिली, तुम्ही या नगरीचं संरक्षण करा जेणेकरून कृष्ण आतमध्ये प्रवेश करणार नाही, माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न आलं ना पाहिजे. जेव्हा ही रुक्मिणी निघायला लागलेली तेव्हा रुक्मिणीनी सगळ्या नगरावरती आपली माया पसरवली. जेव्हा हे सगळे सैनिक रुक्मिणीचं सौंदर्य पाहायला लागले तेव्हा तिच्या सौंदर्यावरती हे सगळे सैनिक मोहून गेलेले. कोणी रुक्मिणीच्या चरणाकडे पाहतंय, कोणी रुक्मिणीच्या नेत्र कमलांच्याकडे पाहतंय, कोणी रुक्मिणीच्या भुजांच्याकडे पाहतंय. प्रत्येक जण ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्याची दृष्टी स्थिर व्हायची. सगळी सेना ही मोहित झालेली रुक्मिणीच्या दर्शनाने. आणि ही रुक्मिणी जर कुठं गेली असेल तर कुलदेवताच्या दर्शनाला गेलेली आणि कात्यायनीला नमस्कार केलेला आहे. बाबा कात्यायनी, आजपर्यंत ब्राह्मणांनी जो मंत्र दिलेला होता त्या मंत्राचं फळ आज मला मिळालेले. म्हणून भगवतीच्या समोर मंत्र म्हणती, कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतन देवी पतिंबे कुरुते नमः. भगवतीला नमस्कार केलेला आहे आणि जेव्हा परिक्रमा करण्याकरता निघालेली, या परिक्रमेच्या महात्म्यातूनच मला आज भगवंताची प्राप्ती होणार आहे. आणि भगवंताची प्राप्ती तेव्हाच होती जेव्हा पूर्व पाप संपूर्ण जळून नष्ट होईल तेव्हाच भगवंताची प्राप्ती होईल. पदे पदे या परिपूजकेभ्यः सद्याश्वमेधाति फलं ददाति ताम सर्व पाप क्षय हेतुभिर्ताम प्रदक्षिणान्ते परितः करोमि. परिक्रमा करते आणि परिक्रमा केल्यानंतर चतुर्भुज नारायणचं दर्शन झालेले. दर्शन झाल्याबरोबर रुक्मिणी भगवंतांनी जर काय केलं असेल, रुक्मिणीचा हातात हात घेतलेला आहे, पाणी ग्रहण केलेलं आहे आणि स्वतः रथामध्ये बसून द्वारकेकडे निघालेली. पहाटे ब्रह्ममुहूर्त झालेलं आहे, इकडे बलराम दादा वाट पाहतोय. कारण दररोजच्या नियमाप्रमाणे भगवान हे बलराम दादाच्या दर्शनाला जात आहेत. दररोज उठल्याबरोबर मोठ्या भावाचं दर्शन करायचं, रेवती मातेचं दर्शन करायचं, पण आज कृष्ण का आला नाही अशा प्रकारचा विचार बलराम दादा करायला लागले. बलराम दादा काय माहिती नाही कृष्ण कुठे गेला काय नाही. तेव्हा बलराम दादानी द्वारकेमधले जे सैनिक होते त्या सैनिकाला विचारलं, बाबा आज कृष्ण कुठे गेला. तेव्हा आज दारूकही दिसेना, कृष्णाचा रथही दिसेना. तेव्हा बलराम दादा त्या ठिकाणी सात्यकी होता, त्या सात्यकीला विचारलं, बाबा तू कृष्णाला पाहिलंस का. तेव्हा त्या सात्यकीने सांगितलं की महाराज मी कृष्णाला पाहिलेलं नाही, पण काल एक ब्राह्मण देवता तुमच्याकडे आलेली होती एवढं मात्र मी पाहिलं. ती ब्राह्मण देवता त्या ठिकाणी आहे का एवढं पहा. तेव्हा बलराम दादानी सैनिकांना आज्ञा दिली, ब्राह्मण देवता नाहीये त्या ठिकाणी, तर निश्चित ब्राह्मण देवतेला घेऊन भगवान कुठेतरी गेलेले. आणि करडोपकरणी बातमी ही द्वारकेला पोहोचलेली आणि द्वारकेला पोहोचल्यानंतर बलराम दादा लोकांना समजलं की भगवान हे विदर्भ नगरीला गेलेले, भीष्मकांच्या नगरामध्ये गेलेले. तेव्हा बलराम दादानी आपला रथ सज्ज केलेला आहे आणि भीष्मकांच्या नगरीकडे निघालेली. इकडे कृष्ण रुक्मिणीला घेऊन निघालेला आहे. रुक्मिणीचं हरण झालं ही बातमी जो रुक्मिणीचा ज्येष्ठ बंधू रुक्मी त्याला कळालेली, तो रुक्मी दंतवक्त्र शिशुपाल या सगळ्यांना, या दुर्योधन या सगळ्यांना घेऊन या कृष्णाच्या मागे धावते. कारण आज माझ्या कृष्णानी माझ्या बहिणीचं अपहरण केलेलं आहे म्हणून या कृष्णाचा आज आम्ही नाश करणार आहे. अशा प्रकारचा दुष्टबुद्धी धरून हा शिशुपाल जर कुठे निघाला असेल, रुक्मी आणि शिशुपाल या कृष्णाला मारण्याकरता निघालेले. तेव्हा बलराम दादाची कडून आलेली आणि कृष्णाची वाट पाहिली, कृष्णाचा रथ पाहिला आणि कृष्णाचा रथ पाहिल्यानंतर कृष्ण रथाखालून खाली उतरले. पहिल्यांदा बलराम दादाला नमस्कार केलेला आहे. बलराम दादाला नमस्कार केल्यानंतर बलराम दादा अत्यंत क्रुद्ध झालेले आहेत, कारण आजपर्यंत कृष्ण मला कुठे सांगून गेलेला नाही आणि आज पहाटेच कृष्ण निघून गेलेला आहे. तेव्हा बलराम दादाचा क्रोध शांत होण्याकरता रुक्मिणी माता जवळ आलेली. तेव्हा रुक्मिणी मातेला पाहिलं, पाहिल्यानंतर कृष्णाला विचारलं, बाबा कृष्ण अरे ही कोण म्हणली? तेव्हा दादा ही आता नववधू आपल्या घरात आणलेली. नववधू ऐकल्याबरोबर रुक्मिणीने नमस्कार केला. रुक्मिणीने नमस्कार केल्यानंतर अखंड सौभाग्यवती भव अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे बलराम दादानी. बलराम दादानी रुक्मिणीला पाहिल्यावर क्रोध अत्यंत शांत झालेला आहे. आणि मागे रुक्मी येतोय, शिशुपाल येतोय, दंतवक्त्र येतोय, दुर्योधन येतोय, या सगळ्यांचा वध केलेला आहे, या सगळ्यांना पराजित केलेलं आहे. बलराम दादानी आपलं नांगर काढलेलं आहे आणि नांगराच्या हेतूने या सगळ्यांचा पराजय केलेला आहे. बलराम दादा, रुक्मिणी आणि कृष्ण हे कुठे झाले असतील? द्वारकेमध्ये आलेली. त्या ठिकाणी अनेक दिवस भगवंताच्या विवाह सोहळ्याचं वर्णन आलेलं आहे. भगवंताचा त्या ठिकाणी विवाह झालेला आहे. रुक्मिणीचा आणि भगवंताचा विवाह मोठ्या थाटामाटात त्या ठिकाणी साजरा केलेला आहे. लक्ष्मी नारायण भगवान की जय. त्यांचा विवाह झाल्यानंतर भगवंतांनी विचार केला की रुक्मिणी, आज रुक्मिणीची काहीतरी चेष्टा करावी अशा प्रकारचं विचार भगवंताच्या मनामध्ये आला. कारण गृहस्थाश्रमामध्ये चेष्टामस्करी करावी अशा प्रकारचा विचार भगवंताला सुद्धा आलेला आहे. आणि भगवंतांनी रुक्मिणीला सांगितलं, बाबा रुक्मिणी अगं तुझ्या भावाची जशी इच्छा होती की बाबा तुझा विवाह हा शिशुपालाबरोबर व्हावा, तुझ्या भावाचं म्हणणं अगदी योग्य होतं. बाई माझ्यामध्ये काय म्हणे, मी माझ्या धड आई वडिलांचा पत्ता नाही, माझा जन्म कुठून झाला कोणालाही माहिती नाही. कोणी म्हणतं मी रोहिणीचा मुलगा आहे, कोणी म्हणतं मी यशोदेचा मुलगा आहे, कोणी म्हणतं मी देवकीचा मुलगा आहे. आणि मी काय केलं असेल, मी या गोकुळात राहून सूर्यामाऱ्या केलेल्या आहेत, गायी वळलेल्या आहेत. तेव्हा माझ्यामध्ये पौरुषत्व काही नाही. पण रुक्मिणी म्हणतो ते अगदी योग्य बाई, तुझं तू विवाह करता शिशुपाला योग्य होती. तेव्हा हे रुक्मिणीने ऐकलं आणि रुक्मिणीच्या मनात एकदम हाय धस व्हायला लागलेली. की बाबा रुक्मिणीला वाटायला लागलं की भगवान आज माझा त्याग करतात की काय. तेव्हा ही रुक्मिणी मूर्छा होऊन एकदम जमिनीवरती पडलेली. रुक्मिणीचा भाव भगवंतानी ओळखलेला आहे आणि भगवंतानी पुन्हा आपले दोन भुज बाहेर काढलेले आहेत आणि दोन भुजांनी चतुर्भुज नारायण झालेले आहेत. आज खऱ्या अर्थाने चार हातांचा उपयोग झालेला आहे. तेव्हा चारही हाताने जर काय केलं असेल तर भगवंतानी कृष्ण रुक्मिणीला उचललेलं आहे. रुक्मिणीला उचलून स्वतः वारा घालतात. भगवान रुक्मिणीची सेवा करतात. पुढे द्वारकेमध्ये सत्रजित नावाचा राजा होता आणि सत्रजित हा सूर्याचा अत्यंत भगवत भक्त होता. सूर्याची दररोज उपासना करायचा आणि या सूर्यनारायणाने या सत्रजितावरती प्रसन्न होऊन त्याला एक सेमंतक मणी दिला. हा सेमंतक मणी दररोज 8 किलो सोनं द्यायचा. ही बातमी द्वारकेमध्ये कळलेली आणि द्वारकाधीश म्हणजे भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्णाकडे ही बातमी आलेली. तेव्हा भगवान स्वतः सत्रजिताकडे गेलेले आणि सत्रजिताला सांगितलं की बाबा या राज्यामध्ये जे धन येतं ते राष्ट्रीय धन म्हणून तू घोषित करावं. मणी तुझ्याकडे राहू द्यावा, पण त्या मण्यापासून जे सोनं नाणं बाहेर पडतं, जी संपत्ती बाहेर पडतं, जी संपत्ती बाहेर पडती तू ती राजाला समर्पित करायला पाहिजे. तेव्हा हा सत्रजित या सत्रजितांनी भगवंताची विनंती मान्य केली. आणि एके दिवशी या सत्रजिताचा भाऊ प्रसेन, या प्रसेनाने तो मणी घेतलेला आहे. तो मणी घेऊन हा प्रसंग जर कुठे निघाला असेल तर वनामध्ये निघालेला आहे. आणि वनामध्ये शिकारी करता निघाल्यानंतर या प्रसेनाची गाठ एका सिंहाशी झालेली. सिंहानी त्या प्रसेनाच्या गळ्यात असलेला मणी पाहिला, अत्यंत तेजस्वी असणारा मणी पाहिला. तेव्हा सिंहानी जर काय केलं असेल या प्रसेनावरती झडप घातलेली. प्रसेनाचं आणि या सिंहाचं युद्ध झालेलं. प्रसेन त्या ठिकाणी मरून पडलेला आहे आणि हा सिंह तो मणी घेऊन आपल्या गुहेकडे निघालेला आहे. गुहेकडे जाता जाता या सिंहाची भेट जांबवताशी झालेली. जांबवतानी तो सिंहाकडला असलेला मणी पाहिला आणि तो मणी आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून या सिंह या जांबवतानी जर काय केलं असेल तर या सिंहाच्या बरोबर युद्ध केलेले. त्या ठिकाणी सिंह सुद्धा मरून पडलेला आहे आणि जांबवान तो मणी घेऊन जर कुठे आला असेल तर आपल्या गुहेमध्ये आलेला आहे. ज्या ठिकाणी आपली कन्या जांबवती ही पाळण्यामध्ये खेळत होती, त्या पाळण्यावरती या जंबावानाने तो मणी बांधलेला. इकडे सत्राजीता काळजी वाटायला लागली. सत्राजीताचा मणी राज्यातून नष्ट झालेला आहे. तेव्हा या सत्राजीताने विचार केला की माझ्या राजवाड्यातून मणी गेलेला आहे, निश्चित हा मणी कृष्णाने चोरला असला पाहिजे. कारण या कृष्णाला चोरी करण्याची सवय आहे. बालपणापासून याने जर काय केलं असेल तर चोरी करण्याचं शिक्षण घेतलेलं आहे. निश्चित हा मणी कृष्णाने चोरला असला पाहिजे अशा प्रकारचा विचार या सत्राजीताच्या मनात आलेला आहे. आणि या सत्राजीताने जर काय केलं असेल तर नगरामध्ये चर्चा करण्याकरता सुरुवात केली आणि कर्णोपकर्णी बातमी ही कृष्णाच्या कानावरती जाऊन पोहोचली. तेव्हा कृष्ण स्वतः सत्राजीताकडे आलेले आणि सत्राजीताला सांगितलं, बाबा तुझा मणी काही मी ग्रहण केलेला नाहीये. तेव्हा या कृष्णाला कळलं की या सत्राजीताचा मणी त्याचा भाऊ प्रसेन हा घेऊन गेलेला आहे. तेव्हा वनामध्ये जात असताना या भगवंताला प्रसेन त्या ठिकाणी मरून पडलेले दिसलेलं आहे. आणि प्रसेनाचं आणि सिंहाचं त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे. आणि त्या सिंहाची जी पावलं होती त्या पावलाच्या मार्गाने भगवान श्रीकृष्ण पुढे निघालेली. कारण सत्राजीता या प्रसेनाजवळ मणी दिसत नव्हता. आणि भगवान जर कोणते गेले त्या पावलाच्या मार्गाने त्या जांबवानाच्या गुहेजवळ गेलेले. गुहेजवळ जाताना ही जांबवाताची पत्नी आपल्या मुलीला झोपत होती, जांबवतीला झोपत होती. आणि झोपत असताना ती म्हणायची की बाबा हा सत्राजीताचा मणी त्या प्रसेनाने घेतलेला आहे, प्रसेनाचा मणी सिंहाने घेतलेला आहे. आणि या सिंहाला जांबवताने हा ठार मारलेले आणि हे जांबवती हा मणी तुझाच आहे म्हणून असं म्हणून ती काय करायची, मुलीला गोष्टी सांगायची आणि गोष्टी सांगताना ती पर्यंग घालवायची म्हणजे पाळणं हलवायची. भगवंताच्या कानावरती ही गोष्ट

0: धरने वाले ले राम नाम जपतां कुतो भयम जेव्हा राम नामाचं उच्चारण झालेलं आहे आणि या अशा जांबवानाचं अंतकरण अत्यंत निर्भय झालेलं आहे. चला रामरू कृष्णाच्या स्वरूपात रामराया त्या ठिकाणी दिसायला लागली आणि हा कृष्ण जेव्हा उठून उभा राहिलेला आहे तेव्हा या जांबवतांनी दोन्ही हात जोडलेले की महाराज मी तुमचा दास आणि तुम्ही माझे स्वामी आहात. तेव्हा जांबवानांनी नमस्कार केलेला आहे आणि झालेल्या कर्माची क्षमा मागितली. तेव्हा भगवंतांनी भगवंताला विचारलं भगवंता तुम्ही या गुहेमध्ये येण्याचं कारण काय. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की बाबा मी आज द्वारकेचा राजा आहे आणि माझ्यावरती चोरीचा आळा आलेला आहे. हा तुझ्या मुलीच्या पाळण्यावरती जो श्रीमंत कोणी दिसतोय हा सत्रजिताचा आहे आणि या सत्रजिताचा भाऊ प्रसेन या अरण्यामध्ये घेऊन आलेला आहे आणि तोच मणी सिंहानी तुझ्या गुहेपर्यंत घेऊन आलेला आहे. तेव्हा या जांबवानांना आठवलेलं आपल्या गुहेपर्यंत हा मणी जो कोणी आणला असेल तर सिंहाने आणलेला आहे. तेव्हा जांबवानांनी सुद्धा सांगितलं हो महाराज या ठिकाणी सिंह आलेला आहे आणि या सिंहाचं माझं युद्ध झालेलं आहे त्या सिंहाच्या कडून तो मणी घेतलेला आहे. तेव्हा झालेल्या कर्माचे अपराध तुम्ही पोटात घालावे म्हणून तो श्रीमंतक मणी आणि ती कन्या भगवंताला दिलेली. भगवंत तो मणी घेऊन आलेले आणि बरोबर एक कन्या आणलेली जांबवती. त्या जांबवतीचा विवाह जांबवानांनी भगवंताशी लावून दिलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध

0: गुरुंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातला 34वा श्लोक आपण पाहणार आहोत. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भारवाहेन बोले पुराणी, दुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता इथं पहा, शेवटच्या चरणात म्हटलं आहे नुपेक्षी कदा, आणि तोच उपेक्षा शब्द पहिल्या चरणातही घेतलेला आहे. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जे आपल्याला एक खात्री देण्यासाठी पुन्हा तो शब्द वापरलेला आहे की तुम्ही रामाच्या ठिकाणी जर असेल, रामरूपी, रामानाश रामचंद्रांशी संलग्न असाल, निगडीत असाल, त्याच्या चरणावर तुमचा भक्तिभाव असेल, तर उपेक्षा कदा रामरूपी असेना, तर त्याच्या ठिकाणी उपेक्षा संभवत नाही. भगवंत कधीच कुणाची, त्याचं ब्रीदच आहे ना, पतित पावन, अनाथांचा नाथ, हे त्याची विशेषणच आहे, हे त्यांचं वैशिष्ट्यच आहे. असं असताना तो सोडेल कसा? पण आपल्याला विश्वास नाही. उपेक्षा कदा रामरूपी असेना, तेच त्यांनी दुसऱ्या चरणात म्हटलं आहे, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. पण हा मानव जीव, त्याचा निश्चय होत नाही की राम आपल्या पाठीमागं आहे, खात्री वाटत नाही. कुणास ठोक बा, आयकने कुणास ठोक. मग एखादं बारीकसं संकट जरी असलं तरी लगेच असं कसं झालं? आम्ही देवाचं एवढं करतो, म्हणजे हे देवाचं करतात बरं का, भगवंत आपलं करतात अशी कृतज्ञता नाही आहे. तर आम्ही देवाचं एवढं करतो तरी देवाने असं कसं केलं, आमच्यावर संकट कसं आलं? आम्ही रोज इतक्या माळा ओढतो, माळा ओढतो नामाच्या, तरी परमेश्वराचं आमच्याकडे लक्ष कसं नाही? म्हणजे आपण काय देतो आणि काय मागतो याचा विचार करायला पाहिजे. भगवंताच्या ठिकाणी सर्वस्व द्यायचं आहे आणि मागायचं काही नाही, ह्याच्या उलट आपण काहीच देत नाही आणि सर्व मागत राहतो, हे बरोबर आहे का बघायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात रामाच्या ठिकाणी उपेक्षा नाही, त्याच्यावर निष्ठाच नाही आहे. निष्ठा जाऊ दे, विश्वास देखील नाही आहे. वास्तविक विश्वासच सांगितलं आहे. राम नाम आहे बरोबर आहे, एकच नामसुद्धा पाहिजे, पण राम आहे विश्वास मे. तुमचा जर विश्वास असेल तर राम आहेच, आणि वस्तुस्थिती आहे राम आहेच. तो आहे का विचारायचं कारण नाही आहे. तो अखंडच आहे, सर्व ठिकाणी भरून आहे, आत बाहेर आहे, तुमच्याही अणुरेणूत आहे, तुम्हाला बघता येतं का पहा. कारण तोच जर विश्वरूपाने नटलेला आहे, एकोहम बहुश्याम, मी एक आहे, तो अनंत रूपाने नटावं म्हणून जर तोच नटलेला आहे, जसं मातीचा माठ बनवला, माती आहे का त्याच्यामध्ये? अहो मातीचाच तो बनवलेला आहे, तर माती आहे का काय विचारायचं? तसं भगवंतच विश्वरूप झालेला आहे, तर तो आहे का नाही असा प्रश्न का उभारावा? तो आहेच अशी पक्की खात्री ठेवायची आणि त्याला आवाहन करायचं आहे. पण आवाहन करायचं याचा अर्थ सारखं काहीतरी त्याच्याकडे उठलं रे उठलं, हात जोडले, मागायचं, संसारातलं मागायचं, मुलाबाळांचं मागायचं, तब्येतीचं मागायचं, पैशाचं मागायचं. स्वामीजी म्हणत असत की भगवंताला थरकाप होत असेल, आता हा काय मागतो कुणाष्टो, हात जोडले रे जोडले, ही यादी तयार, काय काय हवं यायची. असं नाही उपयोग आहे. त्याला जर आपली काळजी, आपण त्याचे दास आहोत, आपण त्याची लेकरं आहोत, तर लेकरांची काळजी आईला नाही का, सांगायला पाहिजे का त्याला मला असं पाहिजे म्हणून, किंवा माझी ही गरज आहे म्हणून? तुमचं लक्ष आहे का त्याच्याकडे? बघा, त्याचं लक्ष आहे, पण भगवंत हा बापासारखा आहे, जशास तसा. तुम्ही जर काही नीट करत असला त्याची खरंच अंतरकरणापासून, तर पुढच्या श्लोकात येईल आपल्याला काय म्हणतात ते. तसं जर असेल तर तो आहे, ना तर ठकास माटक. संत मात्र माऊली, तुम्ही कसंही असा, ते तुमच्यावर प्रेमच करणार, करुणा दया वर्षाव करणार तुमच्यावर. तो असा वागला म्हणून मी असा असं नाही, भगवंताच्या ठिकाणी असं आहे. तू काय पेरलंस ते उगवलं आहे बघ, तुझं कर्म काय झालं बघ, त्याच्याप्रमाणे तुला तोंड द्यायला पाहिजे. काही काही करायचं आणि भगवंताची प्रार्थना करायची, मग ती श्रद्धा राजस तामस सांगितली त्याप्रमाणे झाली. दरोडे घालायला जायचं ते भगवंताला प्रार्थना करून, करंगळी कापून रक्ताची धार त्याच्या मस्तकावर धरायची, माझा दरोडा यशस्वी हो अशी प्रार्थना करायची. मला स्वतःला नेहमी असा प्रश्न पडतो की दोन भक्त जर एकाच वेळी भगवंताची प्रार्थना करत असतील आणि त्याच्यामध्ये ह्यांनी त्याचा नाश हो म्हणून प्रार्थना करायची आणि त्यांनी ह्याचा नाश हो म्हणून प्रार्थना करायची, भगवंताला प्रश्न पडत असेल की काय करावं, कुठल्या भक्ताचं ऐकावं? पुराणात अशा काही गोष्टी आहेत, ह्या भक्ताचं हे ऐकलं आणि त्या भक्ताच्या द्वारपाळ म्हणून ते दारात उभे राहिले. कारण एका भक्ताचं ऐकल्यामुळे त्याचं नुकसान झालं आहे, पण तोही भक्ती करतो आहे, त्यामुळे त्याच्याही पदरामध्ये योग्य ते दान पडलं पाहिजे. कारण भगवंताच्या घरी अन्याय नाही, आपण माणसं अन्यायच करत असतो सारखा, पण त्याच्या ठिकाणी अन्याय नाही, त्यामुळे तो जे करेल ते बरोबर आहे असा पक्का भाव आपला त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून इथं जे म्हटलेलं आहे, जीवा मानवा निश्चयो तो वसेना श्री भार वाहे न बोले पुराणे. पुराणात बोललेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, श्री भार वाहेन, मी तुझा भार वाहेन, मस्तकावर भार वाहेन, असा शब्द दिलेला आहे भगवंताने. भगवद्गीतेत अशी उदाहरणं आहेत, योगक्षेमम वहाम्यहम, करतो म्हणत नाहीत, योगक्षेम वाहतो म्हणतात भगवंत. पण त्यापूर्वी आपण काय केलेलं असलं पाहिजे तर योगक्षेम वाहणार. अनन्याश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यं. भगवंत आश्वासन देतात पण त्याच्या आधी काही अटी असतात, त्या जर पूर्ण केल्या तर तुमचा भार मी वाहतो आहे. म्हणून उद्धरेत आत्मना आत्मानं, तुझा उद्धार तू करायचा, मार्ग दाखवतो, पण त्या मार्गाने तू चाललास तर, जसा तोंडापर्यंत घास आणला तर तो चावायचा गिळायचा ते तू करायचं, ते दुसऱ्यांना नाही करायचं, ते काम तू केलं पाहिजे. तसं आश्वासन आहे, तेषाम अहम समुद्धरता भवामी, भगवंताने आश्वासन दिलं. पण कुणाला? ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते तेषाम अहम समुद्धरता. कशापासून? मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ. आणखी एक अट आहे, मय्यावेशित चेतसाम, ज्यांनी माझ्या ठिकाणी चित्त ठेवलेलं आहे. आणि पुन्हा पुन्हा भगवंताने तीच आज्ञा भगवद्गीतेत केलेली आहे, मनमना भव मद्भक्ता भव. मन आणि बुद्धी, मय्यर्पित मनोबुद्धी असं म्हटलेलं आहे पुन्हा. त्यामुळे आश्वासनं अनेक तिने दिलेली आहेत. तसं शेवटी पुन्हा म्हटलं आहे त्याच्या ठिकाणी की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचहा. मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, पण काय कर त्यासाठी? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. तू मला शरण आलास का एकट्याला? तुझी श्रद्धासुद्धा अशी विभागलेली असते, भगवंताच्या ठिकाणी एकवटलेली नाही आहे. पैशावर आहे, इतर माणसांच्यावर आहे, ह्याचा मला आधार आहे, त्याचा मला आधार आहे, आधार नाही, एकच भगवंत, तोच आपला आश्रय, तोच आपला आधार, तो जे करेल ते, असं पक्क आपल्याला वाटतं? नाही वाटत. आपण त्याच्यावर निष्ठा आहे म्हणतो, ती खरी नसते. तशी जर असेल तर त्यांचा उद्धार मी करतो. म्हणून अशी कितीतरी आश्वासनं भगवद्गीतेमध्ये त्यांनी दिलेली आहेत. मत्प्रसादात पराम शांतिम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. माझ्या प्रसादाने तुला शाश्वत शांती प्राप्त होईल. पण कसं काय केल्याने? तर सर्व कर्म माझ्यासाठी जर तू केलीस तर माझा प्रसाद तुला प्राप्त होईल. आणि प्रसादाचा परिणाम काय? शाश्वत शांती. बघा, प्रसादाचा परिणाम शाश्वत शांती सांगितले. तुला घर बांधून देतो, तुला मोठी गाडी देतो, तुझा धंदा चांगला चालेल, असलं भगवंत सांगत नाही. कारण त्यांना माहिती आहे सगळं जे आहे हे अशाश्वत आहे. पराम शांतिम जी पाहिजे आहे, शाश्वत शांती, ती तुला मी देतो. भगवंत समोर उभे राहिले तरी काय मागायचं त्यांच्याकडे हे देखील कळलं पाहिजे. ते जर कळलं नाही तर भलतंच काहीतरी मागतो, तेही जातं आणि आपणही जातो एक दिवस. मग काय मागं मिळालं? तुकोबाने काय म्हटलं? हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मला जर काही देणं देणार असेल तर तुझं एक क्षणभर देखील विस्मरण होऊ नये. म्हणून भक्तांना बरोबर माहिती असतं काय मागावं ते. नाहीतर आपण संसारात बुडालेले, यांच्या शब्दात म्हणायचं तर किडे, काय मागत असतो? संसारातलं मागत असतो, तसं उपयोगी नाही. श्री भार वाहे न बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासा अभिमान. या सगळ्यामध्ये पुन्हा म्हणताय त्यांनी उपेक्षा नाही. म्हणून उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भार वाहे न बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासा अभिमान. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोतेहो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत. संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00।
3: श्रोतेहो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर,

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोतेहो आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्तसंप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात विष्णुबुवा ओंडकर यांच्या घराबाहेरच्या ओट्यावर स्वामी बसले होते। भोवती भक्तमंडळी आणि सेवक मंडळी ही अदबीनं उभी होती। स्वामी काहीच बोलत नव्हते। त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता लुप्त झाली होती। क्रोध अनावर झाला होता। स्वामी सहसा कोणावरच रागवत नसत, परंतु आजचं त्यांचं रूप पाहणाऱ्याच्या मनात भीती निर्माण करीत होते। स्वामींच्या मनात खळबळ उत्पन्न झाली आहे आणि त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ह्याची चाहूल भक्तांना लागली होती। वातावरणात काहीतरी अमंगल घडलं आहे ह्याची खात्री मात्र सर्वांना पटली होती। स्वामींना काहीही विचारण्याचं धाडस मात्र कुणालाच होत नव्हतं। इतक्यात काय झालं, पुण्याहून एक तरुण जोडपं आणि बाईचा सख्खा भाऊ स्वामींच्या दर्शनाला आले। बाईने समर्थांना वाकून नमस्कार केला आणि अत्यंत सुंदर असा तिने करून आणलेला विडा महाराजांच्या मुखात घालू लागली। त्या क्षणी एखादं धरण फुटावं आणि पाणी वेगाने उसळी मारत बाहेर पडावं तसा स्वामींचा कोंडून धरलेला राग एकदम उफाळून आला। स्वामी रागाने तिला म्हणाले, तू रांड आहेस, मला काय विडा भरवतेस? 7 वर्ष झाली तू तुझ्या सख्या भावाबरोबर संबंध ठेवून आहेस, तुला मूल कसं होईल? हा विडा तुझ्या भावाला भरव आणि इथून प्रथम चालती हो। माझी नजर तू टाळ, नाहीतर जळून खाक होशील। स्वामींनी आपले डोळे मिटले। स्वामींचं बोलणं ऐकून ती थरा थरा कापू लागली। तिचा नवरा एकदम घामाघूम झाला। आपली पत्नी स्वतःच्या सख्या भावाबरोबर वैषयिक संबंध ठेवून आहे हे स्वामींच्या तोंडून ऐकल्यावर त्याला जबरदस्त धक्का बसला। स्वामींसमोर उभं राहायची आपली लायकी नाही हे नवऱ्याच्या लक्षात आलं। तो तिथून झपकन निघून गेला। त्याची पत्नी आणि त्याचा सख्खा मेहुणा यांनी अक्षरशः पळ काढला। ते तिघे निघून गेल्यावर स्वामी शांत झाले। स्वामी का क्रोधायमान झाले होते ते लोकांना कळलं। भोवतालची माणसं थक्क झाली। स्वामींची नजर किती दूरवर पोहोचते हे त्यांच्या लक्षात आलं। पुण्यात काय घडत होतं ते स्वामींनी अक्कलकोटात सांगितलं होतं। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, ज्यांच्या मनात विषय वासना नांदते आहे त्यांना भगवंत सुखाची कधीच कल्पना येत नाही। विषय वासनात दंग असलेल्या जीवाला प्रत्येक क्षणी नव्या नव्या दुःखांना सामोरं जावं लागतं। विषय माणसाला आयुष्यातून उठवतो, म्हणून तुम्ही तुमच्या मनातल्या विषय वासनेला ज्ञानाच्या बळावर प्रथम ठेचून काढा, समूळ नष्ट करा, तरच आध्यात्मिक प्रगती होईल। विषय वासनेत कडक उन्हाच्या झळा असतात। अंग भाजून काढण्याची क्षमता फक्त विषय वासनेतच आहे। म्हणून माझ्या भक्तांनो, तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की मनातला काम नष्ट करा आणि नामाची संगत धरा, तरच मन आणि शरीर शांत होईल।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 16 ऑगस्ट. नामाशिवाय कशानेही समाधान नाही. मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर म्हणतो, पण पुन्हा पुन्हा चुका करीतच राहतो. हे काही योग्य नव्हे. अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही. देवा क्षमा कर हे म्हणणं इतकं सहज होऊन बसलंय की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही. तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता. अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असं म्हणणं कदापिही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही. ते तुम्ही करा. समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखोद्गत केले, प्रवचने ऐकली तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडं तरी आचरण केलं पाहिजे, नामात राहिलं पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरं समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचं नाम आवडीने आणि सतत घ्या. एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता. वाटेत एक रेल्वेचं फाटक लागलं. ते बंद होतं म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकऱ्याच्या मनात आलं, देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा, आणि हा लबाड व्यापारी, याला मात्र तू ऐश्वर देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय हा तुझा न्याय? एवढ्यात मोटारीचं दार उघडून दोन नोकरांनी त्या माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरवलं. तो पांगळा होता. वारकऱ्याने विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणं बरं. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचं दुःख आपल्याला माहीत नसतं. आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असं आपण म्हणूया. असं जर आपण केलं तर दुःखाचा आवेग कमी होईल. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीत दिलेली पी सावळाराम यांची गीतरचना, गायली आहे आशा भोसले यांनी.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय चौथा विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मदिरा आणि मदिराक्षी यांची आवड होती। एके दिवशी त्याची राणी कुमुदवती हिने त्याला विचारलं, नाथ, शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात हे कसे? यावर राजा म्हणाला, प्रिये, पूर्वजन्मी मी पंपा नगरीत श्वान होतो। एका महाशिवरात्रीला मला उपवास आणि शिवालयाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले। त्या पुण्याईने मला राजदेह मिळाला तरी श्वानजन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे। तेव्हा राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला, पूर्वजन्मी तू कपोती असताना तुलाही शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या आणि ससाण्याने मारले असता तू शिवालयासमोरच प्राणत्याग केलास, त्यामुळे आता तू राणी झाली आहेस। मग राजाने तिला त्याचे स्वतःचे आणि तिचे पुढचे 6 जन्म सांगून अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचं सांगितलं। ते ऐकून राणी धन्य झाली। दुसरी कथा सांगताना सूत म्हणाले, उज्जयिनीचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता। त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती। हे वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला आणि मण्याची मागणी केली। तेव्हा राजाने महाकाळेश्वरालाच साकडं घातलं आणि पूजा आरंभिली। प्रजाजनांसमवेत एक तरुण विधवा गवळीण आपल्या 6 वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती। घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडालाच शिवपिंडी मानून तिची पूजा करू लागला, मुखाने शिवनाम घेऊ लागला। त्या खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही म्हणून ती रागवली आणि त्याची पूजा उधळून तिने त्याला फरफटत घरामध्ये नेले। त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला। शुद्धीवर आला तेव्हाही तो शिव जपच करीत होता। ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्या मुलाला दर्शन आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचं शुभ्र शिवलिंग असलेलं रत्नखचित सुवर्ण मंदिर निर्माण केलं। ते वृत्त कळताच शत्रू राजांनीही चंद्रसेनाशी सख्य केलं आणि शिवदर्शनासाठी आले। हनुमंताने प्रकट होऊन मुलाचं नाव श्रीकर ठेवलं। तोच श्रीकर पुढे नंद राजा म्हणून गोकुळात जन्मला। ओम नमः शिवाय।

तैसा अवतार धरी श्रीधर श्री करा सत्य जाणपा। ऐसे हरिकुल भूषण बोलून पावला तेथेची अंतर्धान सर्व भूभुज म्हणती धन्य।

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 4था अध्याय ऐकला. 4थ्या अध्यायाची फलश्रुती अशी, दारिद्र्य आणि शत्रूचं भय नष्ट होईल, संपदा मिळू लागेल, स्मरणशक्ती वाढेल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र आदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेला राग तिलक श्याम.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेला राग तिलक श्याम. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेली भैरवी धून.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेली भैरवी धून.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, पारंपरिक गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे कृष्णा शिंदे यांनी.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा।

आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा.

आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राहुल देशपांडे यांचा.

श्रोतेहो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया रविवारचा नाममंत्र.

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातला 34वा श्लोक आपण पाहणार आहोत. उपेक्षा कदा राम रूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भारवाहेन बोले पुराणी, दुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता इथं पहा, शेवटच्या चरणात म्हटलंय नुपेक्षी कदा, आणि तोच उपेक्षा शब्द पहिल्या चरणातही घेतलेला आहे. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जे आपल्याला खात्री देण्यासाठी पुन्हा तो शब्द वापरलेला आहे की तुम्ही रामाच्या ठिकाणी जर असेल, रामरूपी, रामाना रामचंद्रांशी संलग्न असाल, निगडीत असाल, त्याच्या चरणावर तुमचा भक्तिभाव असेल, तर उपेक्षा कदा रामरूपी असेना, तर त्याच्या ठिकाणी उपेक्षा संभवत नाही. भगवंत कधीच कोणाची, त्याचं ब्रीदच आहे ना, पतित पावन, अनाथांचा नाथ, हे त्याची विशेषणच आहे, हे त्यांचं वैशिष्ट्यच आहे. असं असताना तो सोडेल कसा? पण आपल्याला विश्वास नाही. उपेक्षा कदा रामरूपी असेना, तेच त्यांनी दुसऱ्या चरणात म्हटलंय, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. पण हा मानव जीव, त्याचा निश्चय होत नाही की राम आपल्या पाठीमागं आहे, खात्री वाटत नाही. कुणास ठोक बा, आहे का नाही कुणास ठोक. मग एखादं बारीकसं संकट जरी असलं तरी लगेच असं कसं झालं? आम्ही देवाचं एवढं करतो, म्हणजे हे देवाचं करतात बरं का, भगवंत आपलं करतात अशी कृतज्ञता नाही आहे, तर आम्ही देवाचं एवढं करतो तरी देवाने असं कसं केलं, आमच्यावर संकट कसं आलं? आम्ही रोज इतक्या माळा ओढतो, माळा ओढतो नामाच्या, तरी परमेश्वराचं आमच्याकडे लक्ष कसं नाही? म्हणजे आपण काय देतो आणि काय मागतो याचा विचार करायला पाहिजे. भगवंताच्या ठिकाणी सर्वस्व द्यायचं आहे आणि मागायचं काही नाही, ह्याच्या उलट आपण काहीच देत नाही आणि सर्व मागत राहतो. हे बरोबर आहे का बघायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, रामाच्या ठिकाणी उपेक्षा नाही, ह्याच्यावर निष्ठाच नाही आहे. निष्ठा जाऊ दे, विश्वास देखील नाही आहे. वास्तविक विश्वासच सांगितलंय. राम नाम आहे बरोबर आहे, एकच नामसुद्धा पाहिजे, पण राम आहे विश्वास मे. तुमचा जर विश्वास असेल तर राम आहेच, आणि वस्तुस्थिती आहे राम आहेच. तो आहे का विचारायचं कारण नाही आहे. तो अखंडच आहे, सर्व ठिकाणी भरून आहे, आत बाहेर आहे, तुमच्याही अणुरेणूत आहे, तुम्हाला बघता येतं का पहा. कारण तोच जर विश्वरूपाने नटलेला आहे, एकोहम बहुश्याम, मी एक आहे, तो अनंत रूपाने नटावं म्हणून जर तोच नटलेला आहे, जसं मातीचा माठ बनवला, माती आहे का त्याच्यामध्ये? अहो, मातीचाच तो बनवलेला आहे, तर माती आहे का काय विचारायचं? तसं भगवंतच विश्वरूप झालेला आहे, तर तो आहे का नाही असा प्रश्न का उभारावा? तो आहेच अशी पक्की खात्री ठेवायची आणि त्याला आवाहन करायचं आहे. पण आवाहन करायचं आहे याचा अर्थ, सारखं काहीतरी त्याच्याकडे उठलं रे उठलं, हात जोडले, मागायचं, संसारातलं मागायचं, मुलाबाळांचं मागायचं, तब्येतीचं मागायचं, पैशाचं मागायचं. स्वामीजी म्हणत असत की भगवंताला थरकाप होत असेल, आता हा काय मागतो कुणाष्टो, हात जोडले रे जोडले, ही यादी तयार, काय काय हवं याचे, असं नाही उपयोग आहे. त्याला जर आपली काळजी, आपण त्याचे दास आहोत, आपण त्याची लेकरं आहोत, तर लेकरांची काळजी आईला नाही का सांगायला पाहिजे का त्याला मला असं पाहिजे म्हणून किंवा माझी ही गरज आहे म्हणून. तुमचं लक्ष आहे का त्याच्याकडे बघा, त्याचं लक्ष आहे, पण भगवंत हा बापासारखा आहे, जशास तसा. तुम्ही जर काही नीट करत असला त्याची खरंच अंतरकरणापासून, तर पुढचा श्लोकात येईल आपल्याला काय म्हणतात ते. तसं जर असेल तर तो आहे, ना तर ठकास माटक. संत मात्र माऊली, तुम्ही कसंही असा ते तुमच्यावर प्रेमच करणार, करुणा दया वर्षाव करणार तुमच्यावर. तो असा वागला म्हणून मी असा असं नाही, भगवंताच्या ठिकाणी असं आहे. तू काय पेरलंस ते उगवलं आहे बघ, तुझं कर्म काय झालं बघ, त्याच्याप्रमाणे तुला तोंड द्यायला पाहिजे. काही काही राहायचं भगवंताची प्रार्थना करायची, मग ती श्रद्धा राजस तामस सांगितली त्याप्रमाणे झाली. दरोडे घालायला जायचं ते भगवंताला प्रार्थना करून, करंगळी कापून रक्ताची धार त्याच्या मस्तकावर धरायची, माझा दरोडा यशस्वी हो अशी प्रार्थना करायची. मला स्वतःला नेहमी असा प्रश्न पडतो की दोन भक्त जर एकाच वेळी भगवंताची प्रार्थना करत असतील आणि त्याच्यामध्ये ह्यांनी त्याचा नाश हो म्हणून प्रार्थना करायची आणि त्यांनी ह्याचा नाश हो म्हणून प्रार्थना करायची, भगवंताला प्रश्न पडत असेल की काय करावं, कुठल्या भक्ताचं ऐकावं. पुराणात अशा काही गोष्टी आहेत, ह्या भक्ताचंही ऐकलं आणि त्या भक्ताच्या द्वारपाळ म्हणून ते दारात उभे राहिले, कारण एका भक्ताचं ऐकल्यामुळे त्याचं नुकसान झालं आहे, पण तोही भक्ती करतो आहे त्यामुळे त्याच्याही पदरामध्ये योग्य ते दान पडलं पाहिजे, कारण भगवंताच्या घरी अन्याय नाही. आपण माणसं अन्यायच करत असतो सारखा, पण त्याच्या ठिकाणी अन्याय नाही, त्यामुळे तो जे करेल ते बरोबर आहे असा पक्का भाव आपला त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून इथं जे म्हटलेलं आहे, जीवा मानवा निश्चय तो वसेना श्री भार वाहे न बोले पुराणे. पुराणात बोललेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, श्री भार वाहेन, मी तुझा भार वाहेन, मस्तकावर भार वाहेन असा शब्द दिलेला आहे भगवंताने. भगवद्गीतेत अशी उदाहरणं आहेत, योगक्षेमम वहाम्यहम, करतो म्हणत नाहीत, योगक्षेम वाहतो म्हणतात भगवंत. पण त्यापूर्वी आपण काय केलेलं असलं पाहिजे तर योगक्षेम वाहणार. अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. भगवंत आश्वासन देतात पण त्याच्या आधी काही अटी असतात, त्या जर पूर्ण केल्या तर तुमचा भार मी वाहतो आहे. म्हणून उद्धरेत आत्मनात्मानं, तुझा उद्धार तू करायचा, मार्ग दाखवतो, पण त्या मार्गाने तू चाललास तर, जसा तोंडापर्यंत घास आणला तर तो चावायचा गिळायचा ते तू करायचं, ते दुसऱ्यांना नाही करायचं, ते काम तू केलं पाहिजे. तसं आश्वासन आहे, तेषाम अहम समुद्धरता भवामी. भगवंताने आश्वासन दिलं, पण कुणाला, ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते तेषाम अहम समुद्धरता. कशापासून, मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ, आणखी एक अट आहे, मय्यावेशित चेतसाम, ज्यांनी माझ्या ठिकाणी चित्त ठेवलेलं आहे. आणि पुन्हा पुन्हा भगवंताने तीच आज्ञा भगवद्गीतेत केलेली आहे, मनमना भव मद्भक्ता भव. मन आणि बुद्धी मय्यर्पित मनोबुद्धी असं म्हटलेलं आहे पुन्हा, त्यामुळे आश्वासनं अनेक तिने दिलेली आहेत. तसं शेवटी पुन्हा म्हटलं आहे त्याच्या ठिकाणी की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचहा. मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, पण काय कर त्यासाठी, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. तू मला शरण आलास का एकट्याला, तुझी श्रद्धासुद्धा अशी विभागलेली असते, भगवंताच्या ठिकाणी एकवटलेली नाही आहे, पैशावर आहे, इतर माणसांच्यावर आहे, याचा मला आधार आहे, त्याचा मला आधार आहे, आधार नाही, एकच भगवंत, तोच आपला आश्रय, तोच आपला आधार, तो जे करेल ते, असं पक्क आपल्याला वाटतं? नाही वाटत. आपण त्याच्यावर निष्ठा आहे म्हणतो, ती खरी नसते. तशी जर असेल तर त्यांचा उद्धार मी करतो. म्हणून अशी कितीतरी आश्वासनं भगवद्गीतेमध्ये त्यांनी दिलेली आहेत. मत्प्रसादात पराम शांतिम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. माझ्या प्रसादाने तुला शाश्वत शांती प्राप्त होईल. पण कसं काय केल्याने? तर सर्व कर्म माझ्यासाठी जर तू केलीस तर माझा प्रसाद तुला प्राप्त होईल. आणि प्रसादाचा परिणाम काय? शाश्वत शांती. बघा, प्रसादाचा परिणाम शाश्वत शांती सांगितले. तुला घर बांधून देतो, तुला मोठी गाडी देतो, तुझा धंदा चांगला चालेल, असलं भगवंत सांगत नाही. कारण त्यांना माहिती आहे सगळं जे आहे हे अशाश्वत आहे. पराम शांतिम जी पाहिजे आहे, शाश्वत शांती, ती तुला मी देतो. भगवंत समोर उभे राहिले तरी काय मागायचं त्यांच्याकडे हे देखील कळलं पाहिजे. ते जर कळलं नाही तर भलतंच काहीतरी मागतो, तेही जातं आणि आपणही जातो एक दिवस. मग काय मागं मिळालं? तुकोबाने काय म्हटलं? हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मला जर काही देणं देणार असेल तर तुझं एक क्षणभर देखील विस्मरण होऊ नये. म्हणून भक्तांना बरोबर माहिती असतं काय मागावं ते. नाहीतर आपण संसारात बुडालेले, यांच्या शब्दात म्हणायचं तर किडे, काय मागत असतो? संसारातलं मागत असतो, तसं उपयोगी नाही. श्री भार वाहे न बोले पुराणे, नुपेक्षी कदा रामदासा अभिमान. या सगळ्यामध्ये पुन्हा म्हणत आहे त्यांनी उपेक्षा नाही. म्हणून उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भार वाहे न बोले पुराणे, नुपेक्षी कदा रामदासा अभिमाने. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोतेहो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्रकरता दर महा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत. संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
3: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन, प्रस्तुती भक्तीसुधा।
0: श्रोतेहो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय. नेहमीप्रमाणे सुदेव ब्राह्मण त्या ठिकाणी पूजा करण्याकरता आलेले आहे, आणि पूजा करण्याकरता आल्यानंतर या रुक्मिणीने पहिल्यांदा काय केलं असेल तर ब्राह्मणाला शरण गेलेली. नमोस्वनंताय सहस्रमूर्तये, सहस्रपादाक्षी शिरोरुबाहवे, सहस्रनामने पुरुषाय शाश्वते, सहस्रकोटी युगधारिणे नमः. ब्राह्मण देवाची प्रार्थना केलेली आणि साष्टांग दंडवत घातलेला आहे. तेव्हा आयुष्मती भव अशा प्रकारचा आशीर्वाद सुदेव ब्राह्मणाने दिलेला आहे. आणि जेव्हा ही हात जोडून उभा राहिली की महाराज तुमचा आशीर्वाद सत्य हो, आणि या रुक्मिणीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. आज सुदेव ब्राह्मणाला काही कळे ना किंवा रुक्मिणी दररोज मला नमस्कार करता येते, पण नित्य तिचं मुख कमल कसं आहे, अत्यंत प्रसन्न दिसत. पण आज रुक्मिणी काहीतरी खिन्न दिसते. तेव्हा त्या रुक्मिणीला विचारलं, भाई रुक्मिणी तू आज खिन्न का करतेस? तेव्हा त्या रुक्मिणीने सांगितलं किंवा माझा ज्येष्ठ बंधू आहे रुक्मी, त्यांनी माझा विवाह शिशुपालाशी करण्याचं ठरवलेलं आहे, आणि हा विवाह मला मान्य नाही. महाराज मी जर कोणाचं वरण केलं असेल, माझ्या मनामध्ये भगवान श्रीकृष्ण पती मिळावेत अशी माझी इच्छा आहे. तेव्हा यासुदेव ब्राह्मणाने सांगितलं, भाई तुझी जशी इच्छा असेल तरी तशी परिपूर्ण होईल, म्हणून तू काय कर, एक काही मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा जप कर, जेणेकरून तुझी इच्छा परिपूर्ण होईल. कात्यायिनी महामाये महायोगिन यदीश्वरी नंदगोप सुतन देवी पतिं मे कुरुते नमः. अशा प्रकारचा गुरुमंत्र दिला आणि रुक्मिणीला सांगितलं, बाबा रुक्मिणी तू या मंत्राचा जप कर, जेणेकरून भगवान हे कसे सर्वांतरयामी, तुझ्या अंतरकरणातली भावना ते जाणून निश्चित तुझं पाणी ग्रहण करतील. तेव्हा या रुक्मिणीने जर काय केलं असेल ब्राह्मणांच्या आशीर्वादाप्रमाणे, त्या मंत्राचा जप सुरू केलेला आहे आणि 7 श्लोकांनी युक्त असलेलं पत्र या सुदेव ब्राह्मणाच्या जवळ दिलेलं आहे. जणू काही तिने भगवंताने भगवानाचं मनानेच पाणीग्रहण केलेलं आहे आणि या 7 श्लोकाच्या द्वारे भगवंताच्या बरोबर सत्यपती केलेली. तेव्हा सुदेव ब्राह्मणाने सांगितलं की महाराज तुम्ही माझं कार्य करा, हे पत्र भगवंताला नेऊन द्या, कारण माझा विवाह निश्चित झालेला आहे आणि आता वेळ फार कमी आहे. तेव्हा या सुदेव ब्राह्मणाने विचार केला, जर या रुक्मिणीची इच्छा पूर्ण नाही झाली तर ही रुक्मिणी काय होईल, या ठिकाणी गतप्राण होईल आणि त्या कन्याच्या हत्येचं पातक मला लागेल, म्हणून हे पत्र त्या सुदेव ब्राह्मणाने घेतलेले. आणि सुदेव ब्राह्मणाचं कुठे निघाला असेल तर द्वारकेला निघालेला आहे, धापाटाकात निघालेला आहे. आता विवाहाला कमी वेळ आहे, तेव्हा ह्या द्वारकेत प्रवेश केला या वासुदेव ब्राह्मणांनी आणि द्वारकेश लोकांना विचारतो बाबा भगवान श्रीकृष्णचंद्रांचा राजवाडा कुठे. तेव्हा या गावातील लोक सांगायला लागली, द्वारकेतील लोक सांगायला लागली, जो सर्वात मोठा आणि सोन्याचा राजवाडा असेल ते भगवंताचं घर म्हणून समज म्हणले. तेव्हा हा सुदेव ब्राह्मण राजवाड्याकडे निघालेले. संध्याकाळच्या वेळेला राजवाड्यामध्ये पोहोचल्यानंतर बलराम दादांनी पाहिलं कुणीतरी ब्राह्मण आलेलं आहे आणि तो झापा टाकत आलेला आहे. अंगावरती उपवस्त्र आहे, खटीला धोतर बांधलेलं आहे, घामाघूम झालेला आहे. तेव्हा या बलराम दादांनी जर काय केलं असेल तर या सुदेव ब्राह्मणाला सिंहासनावरती बसवलेले, कृष्णाला बोलवलेले जवळ, कृष्णाने सुदेव ब्राह्मणाचे चरण धुतलेले त्या ठिकाणी आणि संध्याकाळच्या वेळेला भोजन वगैरे करून स्वतः भगवान सुदेव ब्राह्मणाची सेवा करतात. कारण माझा जन्म कशा करताय, ब्राह्मणांचं रक्षण करण्याकरता माझा जन्म आहे. तेव्हा संध्याकाळी जेव्हा ब्राह्मणाचे डोळे मिटायला लागले तेव्हा एकदम कनवटीला हात लागला आणि कनवटीला हात लागल्यानंतर कनवटीला असती जी पत्राची पुटळी पुटकळी केलेली होती ते पत्र बाहेर काढलेले आणि भगवंताच्या हातात ठेवलेले. तेव्हा भगवंताला सांगितलं, भगवंता ही रुक्मिणी म्हणजे विदर्भ देशाची भीष्मकाची कन्या आहे आणि तिने जर काय केलं असेल तर मनाने तुमचं पाणी ग्रहण केलेलं आहे. तेव्हा भगवंतानी जर काय केलं असेल तर या रुक्मिणीचं पत्र वाचलेलं आहे, गळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागलेले. तेव्हा भगवंतानी सांगितलं किंवा ब्राह्मण देवता तुम्ही काय काळजी करू नका, जशी रुक्मिणीची इच्छा असेल तशी मी तिची इच्छा परिपूर्ण करेन. तेव्हा सुदेव ब्राह्मणाला सुद्धा हायसं वाटलं. तेव्हा ब्राह्मण देवतेने सांगितलं की महाराज आता जास्त काही वेळ नाहीये, आपल्याला आता लगेच निघायला पाहिजे आणि आपण विवाह मुहूर्ताच्या आधी पोहोचायला पाहिजे जेणेकरून शिशुपाल त्याचं पाणी ग्रहण करणार नाही. तेव्हा भगवंतानी यशुदेव ब्राह्मणाला सांगितलं, महाराज तुम्ही काही काळजी करू नका, ब्राह्म मुहूर्तावरती आपण या ठिकाणी निघूया आणि विदर्भ देशाला जाऊया. तेव्हा या ब्राह्मणाला रात्री झोप लागेना, घालमेल सुरू झालेली किंवा ब्राह्ममुहूर्त होतोय याची वाट पाहतोय, कारण लक्ष्मीनारायणाचा संयोग घडणार आहे, या ब्राह्मणाच्या हातून लक्ष्मीनारायणाचा विवाह घडणार आहे. तेव्हा हा ब्राह्मण रात्रभर तळमळ झोपलेला आहे, त्याला झोप लागेना. जेव्हा पहाटे ब्राह्ममुहूर्तावरती उठलेला आहे, स्नान संध्याती कर्म केलेले आणि भगवंत येण्याची वाट पाहतोय. भगवंतानी दारुकाला हाक मारलेली, दारुकाला सांगितलं, दारुका रथ तयार ठेव, आज आपल्याला विदर्भ देशाला जायचे. पहाटे ब्राह्मण जर कुठे भगवान जर कुठे निघाले असतील, रस्त्यात बसून विदर्भ देशाकडे निघाली होती आणि या रुक्मिणीनी पत्रामध्ये उल्लेख केला होता की महाराज या दिवशीचा मुहूर्त आहे आणि तुम्ही जेव्हा या विदर्भ देशामध्ये याल तेव्हा नगराच्या बाहेर आपला रथ स्थापन करा. आणि आमच्या कुलाचा नियम आहे, जेव्हा वधू विवाह मंडपामध्ये प्रवेश करण्याच्या आधी आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घेण्याकरता, कात्यायनी देवीचा आशीर्वाद घेण्याकरता आपल्या कुलदेवतेच्या नमस्काराला ही वधू जात असत. म्हणून त्या ठिकाणी मी नमस्कार करता येईल आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही माझं अपहरण करा. भगवंतानी ठरल्याप्रमाणे रथ हा विदर्भ देशाच्या वेशीवरती उभा केलेला आहे. ही रुक्मिणी खाली जाती, पुन्हा वरती चढती, दूरवर पाहते, अजून सुदेव ब्राह्मण काही दिसत नाही, मुहूर्त जवळ आलेला आहे. तेव्हा दूरवर नजर टाकल्यानंतर सुदेव ब्राह्मणाचं दर्शन झालेलं या रुक्मिणीला आणि सुदेव ब्राह्मणाचं मुखकमल प्रसन्न झालेले. तेव्हा या रुक्मिणीचा डावी भुई फडफडायला लागलेली, तिला शुभशकुन व्हायला लागलेले. निश्चित आता आपलं काम परिपूर्ण झालेले, भगवंताच्या बरोबर आपला विवाह होणार आहे अशा प्रकारचे संकेत व्हायला लागलेले. जेव्हा हा धापा टाकत सुदेव ब्राह्मणाने राजवाड्यात प्रवेश केलेला आहे, राजवाड्यात प्रवेश केल्यानंतर रुक्मिणी भरभर आलेली आणि सुदेव ब्राह्मणाला साष्टांग नमस्कार केलेला. नमस्कार केल्यानंतर सुदेव ब्राह्मणाने अखंड सौभाग्यवती भव अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला. ब्राह्मणाच्या मुखातून निघालेला आशीर्वाद आहे, आता माझं निश्चित लग्न झालेलं आहे. कारण ब्राह्मणाच्या मुखातून निघालेलं आहे, अखंड सौभाग्यवती भव, निश्चित माझा सौभाग्य हे चिरकाल टिकणार होणार. तेव्हा या रुक्मिणीला सांगितलं, बाई रुक्मिणी तू पत्रात लिहून दिल्याप्रमाणे वेशीच्या बाहेर भगवान स्वतः रथामध्ये आवडले. तेव्हा रुक्मिणी अत्यंत प्रसन्न झालेली आणि आपल्या गळ्यातला हार रुक्मिणीनी सुदेव ब्राह्मणाच्याकडे दिलेला आहे. तेव्हापासून ब्राह्मणावरती लक्ष्मी हे प्रसन्न आहे. पहिल्यांदा अगस्ती महर्षींनी समुद्र प्राशन केलेला होता तेव्हापासून लक्ष्मी ही ब्राह्मणांच्या वरती क्रुद्ध झालेली होती, रुष्ट झालेली होती. म्हणून कुठलीही कथा करताना एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता अशी कथेची सुरुवात होती. दरिद्री आणि गरीब ब्राह्मण राहत होता अशी कथेची सुरुवात होती. पण आज रुक्मिणीने ते वाक्य खोलून टाकलेले, तेव्हापासून ब्राह्मणांच्याकडे लक्ष्मी दिसायला लागलेली. या रुक्मिणीनी सुवर्ण जडित हार सुदेव ब्राह्मणांना दिलेले आणि स्वतः रुक्मिणीनी उठणं वगैरे लावलेले, सुगंधित द्रव्यांनी स्नान केलेले, भरजरी शालू अंगावरती घातलेले, धोक्यावरती मोगऱ्याची माळ धारण केलेली, अनेक आभूषण गळ्यामध्ये घातलेली. आणि ही रुक्मिणी आपल्या सखींच्या सह कुठे निघालेली असेल तर कुलदेवतेच्या दर्शनाकरता निघालेली. हातामध्ये वरमाला धारण केलेली. इकडे भीष्माकाला बातमी कळली कि भगवान वेशीच्या बाहेर उभे राहिलेले. आणि भीष्मकाला बातमी कळल्याबरोबर त्यांनी आपला जो ज्येष्ठ पुत्र आहे रुक्मी, त्या रुक्मीला बोलवलं आणि सांगितलं की भगवान वेशीच्या बाहेर उभे. तेव्हा रुक्मिणी सगळ्या सैनिकांना आदल्या दिली, तुम्ही या नगरीचं संरक्षण करा जेणेकरून कृष्ण आतमध्ये प्रवेश करणार नाही, माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न आलं ना पाहिजे. जेव्हा ही रुक्मिणी निघायला लागलेली तेव्हा रुक्मिणीनी सगळ्या नगरावरती आपली माया पसरव दिली. जेव्हा हे सगळे सैनिक रुक्मिणीचं सौंदर्य पाहायला लागलेले तेव्हा तिच्या सौंदर्यावरती हे सगळे सैनिक मोहून गेलेले. कोणी रुक्मिणीच्या चरणाकडे पाहत आहे, कोणी रुक्मिणीच्या नेत्रकमलांच्याकडे पाहत आहे, कोणी रुक्मिणीच्या भुजांच्याकडे पाहत आहे. प्रत्येक जण ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्याची दृष्टी स्थिर व्हायची. सगळी सेना ही मोहित झालेली रुक्मिणीच्या दर्शनाने. आणि ही रुक्मिणी जर कुठे गेली असेल तर कुलदेवताच्या दर्शनाला गेलेली आणि कात्यायनीला नमस्कार केलेला आहे. कात्यायनी आजपर्यंत ब्राह्मणांनी जो मंत्र दिलेला होता त्या मंत्राचं फळ आज मला मिळालेले. म्हणून भगवतीच्या समोर मंत्र म्हणती, कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोप सुतन देवी पतिमे कुरुते नमः. भगवतीला नमस्कार केलेला आहे आणि जेव्हा परिक्रमा करण्याकरता निघालेली, या परिक्रमेच्या महात्म्यातूनच मला आज भगवंताची प्राप्ती होणार आहे. आणि भगवंताची प्राप्ती तेव्हाच होती जेव्हा पूर्व पाप संपूर्ण जळून नष्ट होईल तेव्हाच भगवंताची प्राप्ती होईल. पदे पदे या परिपूजकेभ्यः सद्याश्वमेधाति फलं ददाति ताम सर्व पाप क्षय हेतुभिर्ताम प्रदक्षिणान्ते परितः करोमि. परिक्रमा करते आणि परिक्रमा केल्यानंतर चतुर्भुज नारायणचं दर्शन झालेले. दर्शन झाल्याबरोबर रुक्मिणी भगवंतांनी जर काय केलं असेल, रुक्मिणीचा हातात हात घेतलेला आहे, पाणी ग्रहण केलेलं आहे आणि स्वतः रथामध्ये बसून द्वारकेकडे निघालेली. पहाटे ब्रह्ममुहूर्त झालेलं आहे, इकडे बलराम दादा वाट पाहत आहेत. कारण दररोजच्या नियमाप्रमाणे भगवान हे बलराम दादाच्या दर्शनाला जात आहेत. दररोज उठल्याबरोबर मोठ्या भावाचं दर्शन करायचं, रेवती मातेचं दर्शन करायचं. पण आज कृष्ण का आला नाही अशा प्रकारचा विचार बलराम दादा करायला लागले. बलराम दादा काही माहिती नाही कृष्ण कुठे गेला काय नाही. तेव्हा बलराम दादानी द्वारकेमधले जे सैनिक होते त्या सैनिकाला विचारलं, बाबा आज कृष्ण कुठे गेला. तेव्हा आज दारू काही दिसेना, कृष्णाचा रथही दिसेना. तेव्हा बलराम दादा त्या ठिकाणी सात्यकी होता, त्या सात्यकीला विचारलं, बाबा तू कृष्णाला पाहिलंस का. तेव्हा त्या सात्यकीने सांगितलं की महाराज मी कृष्णाला पाहिलेलं नाही पण काल एक ब्राह्मण देवता तुमच्याकडे आलेली होती एवढं मात्र मी पाहिलं. ती ब्राह्मण देवता त्या ठिकाणी आहे का एवढं पहा. तेव्हा बलराम दादानी सैनिकांना आज्ञा दिली, ब्राह्मण देवता नाहीये त्या ठिकाणी तर निश्चित ब्राह्मण देवतेला घेऊन भगवान कुठेतरी गेलेले. आणि करडोपकरणी बातमी ही द्वारकेला पोहोचलेली आणि द्वारकेला पोहोचल्यानंतर बलराम दादा लोक समजलं की भगवान हे विदर्भ नगरीला गेलेले, भीष्मकांच्या नगरामध्ये गेलेले. तेव्हा बलराम दादानी आपला रथ सज्ज केलेला आहे आणि भीष्मकांच्या नगरीकडे निघाले. इकडे कृष्ण रुक्मिणीला घेऊन निघालेला आहे. रुक्मिणीचं हरण झालं ही बातमी जो रुक्मिणीचा ज्येष्ठ बंधू रुक्मी त्याला कळालेली. तो रुक्मी दंतवक्त शिशुपाल या सगळ्यांना, दुर्योधन या सगळ्यांना घेऊन या कृष्णाच्या मागे धावतोय. कारण आज माझ्या कृष्णानी माझ्या बहिणीचं अपहरण केलेलं आहे म्हणून या कृष्णाला आज आम्ही नाश करणार आहे अशा प्रकारचा दुष्टबुद्धी धरून हा शिशुपाल कुठे निघाला असेल. रुक्मी आणि शिशुपाल या कृष्णाला मारण्याकरता निघालेली. तेव्हा बलराम दादाची कुठे आलेली आणि कृष्णाची वाट पाहिली, कृष्णाचा रथ पाहिला आणि कृष्णाचा रथ पाहिल्यानंतर कृष्ण रथाखालून खाली उतरले. पहिल्यांदा बलराम दादाला नमस्कार केलेला आहे. बलराम दादाला नमस्कार केल्यानंतर बलराम दादा अत्यंत क्रुद्ध झालेले आहेत, कारण आजपर्यंत कृष्ण मला कुठं सांगून गेलेला नाही आणि आज पहाटेच कृष्ण निघून गेलेला आहे. तेव्हा बलराम दादाचा क्रोध शांत होण्याकरता रुक्मिणी माता जवळ आलेली. तेव्हा रुक्मिणी मातेला पाहिलं, पाहिल्यानंतर कृष्णाला विचारलं, बाबा कृष्ण अरे ही कोण म्हणली? तेव्हा दादा ही आता नववधू आपल्या घरात आणलेली. नववधू ऐकल्याबरोबर रुक्मिणीने नमस्कार केला. रुक्मिणीने नमस्कार केल्यानंतर अखंड सौभाग्यवती भव अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे बलराम दादानी. बलराम दादानी रुक्मिणीला पाहिल्यावर क्रोध अत्यंत शांत झालेला आहे. आणि मागे रुक्मी येतोय, शिशुपाल येतोय, दंतवक्त येतोय, दुर्योधन येतोय, या सगळ्यांचा वध केलेला आहे, या सगळ्यांना पराजित केलेलं आहे. बलराम दादानी आपलं नांगर काढलेलं आहे आणि नांगराच्या हेतूने या सगळ्यांचा पराजय केलेला आहे. बलराम दादा, रुक्मिणी आणि कृष्ण हे कुठे झाले असतील? द्वारकेमध्ये आलेले. त्या ठिकाणी अनेक दिवस भगवंताच्या विवाह सोहळ्याचं वर्णन आलेलं आहे. भगवंताचा त्या ठिकाणी विवाह झालेला आहे. रुक्मिणीचा आणि भगवंताचा विवाह मोठ्या थाटामाटात त्या ठिकाणी साजरा केलेला आहे. लक्ष्मी नारायण भगवान की जय. त्यांचा विवाह झाल्यानंतर भगवंतांनी विचार केला की रुक्मिणी आज रुक्मिणीची काहीतरी चेष्टा करावी अशा प्रकारचा विचार भगवंताच्या मनामध्ये आला. कारण गृहस्थाश्रमामध्ये चेष्टा मस्करी करावी अशा प्रकारचा विचार भगवंताला सुद्धा आलेला आहे. आणि भगवंतांनी रुक्मिणीला सांगितलं, बाबा रुक्मिणी अगं तुझ्या भावाची जशी इच्छा होती की बाबा तुझा विवाह हा शिशुपालाबरोबर व्हावा, तुझ्या भावाचं म्हणणं अगदी योग्य होतं. बाई माझ्यामध्ये काय म्हणे, मी माझ्या धड आईवडिलांचा पत्ता नाही, माझा जन्म कुठून झाला कोणालाही माहिती नाही. कोणी म्हणतं मी रोहिणीचा मुलगा आहे, कोणी म्हणतं मी यशोदेचा मुलगा आहे, कोणी म्हणतं मी देवकीचा मुलगा आहे. आणि मी काय केलं असेल, मी या गोकुळात राहून सूर्यामाऱ्या केलेल्या आहेत, गायी वळलेल्या आहेत. तेव्हा माझ्यामध्ये पौरुषत्व काही नाही. पण रुक्मिणी म्हणतो ते अगदी योग्य बाई, तुझं तू विवाह करता शिशुपाला योग्य होती. तेव्हा हे रुक्मिणीने ऐकलं आणि रुक्मिणीच्या मनात एकदम हायस धस व्हायला लागले की बाबा रुक्मिणीला वाटायला लागलं की भगवान आज माझा त्याग करतात की काय. तेव्हा ही रुक्मिणी मूर्छा होऊन एकदम जमिनीवरती पडलेली. रुक्मिणीचा भाव भगवंतानी ओळखलेला आहे आणि भगवंतानी पुन्हा आपले दोन भुजा बाहेर काढलेले आहेत आणि दोन भुजांनी चतुर्भुज नारायण झालेले आहेत. आज खऱ्या अर्थाने चार हातांचा उपयोग झालेला आहे. तेव्हा चारही हाताने जर काय केलं असेल तर भगवंतानी कृष्ण रुक्मिणीला उचललेलं आहे. रुक्मिणीला उचलून स्वतः वारा घालतायत. भगवान रुक्मिणीची सेवा करतायत. पुढे द्वारकेमध्ये सत्रजित नावाचा राजा होता आणि सत्रजित हा सूर्याचा अत्यंत भगवत भक्त होता. सूर्याची दररोज उपासना करायचा आणि या सूर्यनारायणाने या सत्रजितावरती प्रसन्न होऊन त्याला एक सेमंतक मणी दिला. हा सेमंतक मणी दररोज 8 किलो सोनं द्यायचा. ही बातमी द्वारकेमध्ये कळलेली आणि द्वारकाधीश म्हणजे भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्णाकडे ही बातमी आलेली. तेव्हा भगवान स्वतः सत्रजिताकडे गेलेले आणि सत्रजिताला सांगितलं की बाबा या राज्यामध्ये जे धन येतं ते राष्ट्रीय धन म्हणून तू घोषित करावं. मणी तुझ्याकडे राहू द्यावा, पण त्या मण्यापासून जे सोननाणं बाहेर पडतं, जी संपत्ती बाहेर पडतं, जी संपत्ती बाहेर पडती तू ती राजाला समर्पित करायला पाहिजे. तेव्हा हा सत्रजिता या सत्रजितानी भगवंताची विनंती मान्य केली. आणि एके दिवशी या सत्रजिताचा भाऊ प्रसेन, या प्रसेनाने तो मणी घेतलेला आहे. तो मणी घेऊन हा प्रसंग जर कुठे निघाला असेल तर वनामध्ये निघालेला आहे. आणि वनामध्ये शिकारी करता निघाल्यानंतर या प्रसेनाची गाठ एका सिंहाशी झालेली. सिंहानी त्या प्रसेनाच्या गळ्यात असलेला मणी पाहिला, अत्यंत तेजस्वी असणारा मणी पाहिला. तेव्हा सिंहानी जर काय केलं असेल या प्रसेनावरती झडप घातलेली. प्रसेनाचं आणि या सिंहाचं युद्ध झालेलं. प्रसेन त्या ठिकाणी मरून पडलेला आहे आणि हा सिंह तो मणी घेऊन आपल्या गुहेकडे निघालेला आहे. गुहेकडे जाता जाता या सिंहाची भेट जांबवताशी झाली. जांबवतानी तो सिंहाकडला असलेला मणी पाहिला आणि तो मणी आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून या सिंह या जांबवतानी जर काय केलं असेल तर या सिंहाच्या बरोबर युद्ध केलेले. त्या ठिकाणी सिंह सुद्धा मरून पडलेला आहे आणि जांबवान तो मणी घेऊन जर कुठे आला असेल तर आपल्या गुहेमध्ये आलेला आहे. ज्या ठिकाणी आपली कन्या जांबवती ही पाळण्यामध्ये खेळत होती, त्या पाळण्यावरती या जंबावाने तो मणी बांधलेला. इकडे सत्राजीताला काळजी वाटायला लागली. सत्राजीताचा मणी राज्यातून नष्ट झालेला आहे. तेव्हा या सत्राजीताने विचार केला की माझ्या राजवाड्यातून मणी गेलेला आहे, निश्चित हा मणी कृष्णाने चोरला असला पाहिजे. कारण या कृष्णाला चोरी करण्याची सवय आहे. बालपणापासून यांनी जर काय केलं असेल तर चोरी करण्याचं शिक्षण घेतलेलं आहे. निश्चित हा मणी कृष्णाने चोरला असला पाहिजे अशा प्रकारच्या अशा प्रकारचा विचार या सत्राजिताच्या मनात आलेला आहे. आणि या सत्राजिताने जर काय केलं असेल तर नगरामध्ये चर्चा करण्याकरता सुरुवात केली आणि कर्णोपकरणी बातमी ही कृष्णाच्या कानावरती जाऊन पोहोचली. तेव्हा कृष्ण स्वतः सत्राजिताकडे आलेले आणि सत्राजिताला सांगितलं, बाबा तुझा मणी काय मी ग्रहण केलेला नाहीये. तेव्हा या कृष्णाला कळलं की या सत्राजिताचा मणी त्याचा भाऊ प्रसेन हा घेऊन गेलेला आहे. तेव्हा वनामध्ये जात असताना या भगवंताला प्रसेन त्या ठिकाणी मरून पडलेलं दिसलेलं आहे. आणि प्रसेनाचं आणि सिंहाचं त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे. आणि त्या सिंहाची जी पावलं होती त्या पावलाच्या मार्गाने भगवान श्रीकृष्ण पुढे निघालेली. कारण सत्राजिता या प्रसेनाजवळ मणी दिसत नव्हता. आणि भगवान जर कोणते गेले त्या पावलाच्या मार्गाने त्या जांबवानाच्या गुहेजवळ गेलेले. गुहेजवळ जाताना ही जांबवाताची पत्नी आपल्या मुलीला झोपत होती, जांबवतीला झोपत होती. आणि झोपत असताना ती म्हणायची की बाबा हा सत्राजिताचा मणी त्या प्रसेनाने घेतलेला आहे, प्रसेनाचा मणी सिंहाने घेतलेला आहे. आणि या सिंहाला जांबवताने हा ठार मारलेले आणि हे जांबवती हा मणी तुझाच आहे म्हणून असं म्हणून ती काय करायची, मुलीला गोष्टी सांगायची आणि गोष्टी सांगताना ती पर्यंग घालवायची म्हणजे पायाला घालवायची. भगवंताच्या कानावरती ही गोष्ट पडली, त्या जांबवतीची गोष्ट पडलेली. आणि भगवंताने काय केलं असेल त्या गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे. भगवंताला पाहिल्याबरोबर ह्या जांबवान अत्यंत क्रोधित झालेला आहे. कृष्णाला पाहिलं आणि या जांबवानांनी या कृष्णाबरोबर युद्ध केलेले. 8 दिवस युद्ध झालेले. तेव्हा या जांबवान अत्यंत जर्जर झालेला आहे. जांबवान खाली पडलेला आहे आणि भगवान त्याच्या छातीवरती बसलेले. छातीवरती बसल्यानंतर एकदम या जांबवानाला रामाचं स्मरण झालेलं आहे. आणि रामाचं स्मरण झाल्यानंतर अंतकाळी त्याच्या मुखातून रामनावाने बाहेर निघालेले. राम नाम जपतांकुतो भयम. तेव्हा राम नामाचं उच्चारण झालेले आणि या जांबवानाचं अंतकरण अत्यंत निर्भय झालेले. त्याला रामरू कृष्णाच्या स्वरूपात रामराया त्या ठिकाणी दिसायला लागले. आणि हा कृष्ण जेव्हा उठून उभा राहिलेला आहे तेव्हा या जांबवतांनी दोन्ही हात जोडलेले की महाराज मी तुमचा दास आणि तुम्ही माझे स्वामी आहात. तेव्हा जांबवानांनी नमस्कार केलेला आहे आणि झालेल्या कर्माची क्षमा मागितली. तेव्हा भगवंताने भगवंताला विचारलं, भगवंता तुम्ही या गुहेमध्ये येण्याचं कारण काय? तेव्हा भगवंतांनी सांगितलं की बाबा मी आज द्वारकेचा राजा आहे आणि माझ्यावरती चोरीचा आळा आलेला आहे. हा तुझ्या मुलीच्या पाळण्यावरती जो सेमंतक म्हणजे दिसतोय हा सत्राजिताचा आहे आणि या सत्राजिताचा भाऊ प्रसेन या अरण्यामध्ये घेऊन आलेला आहे आणि तोच मणी सिंहानी तुझ्या गुहेपर्यंत घेऊन आलेला आहे. तेव्हा या जांबवानाला आठवलेलं आपल्या गुहेपर्यंत हा मणी जर कोणी आणला असेल तर सिंहाने आणलेला आहे. तेव्हा जांबवानांनी सुद्धा सांगितलं, हो महाराज या ठिकाणी सिंह आलेला आहे आणि या सिंहाचं माझं युद्ध झालेलं आहे. त्या सिंहाच्याकडून तो मणी घेतलेला आहे. तेव्हा झालेल्या कर्माचे अपराध तुम्ही पोटात घालावे म्हणून तो सेमंतक मणी आणि ती कन्या भगवंताला दिलेली. भगवंत तो मणी घेऊन आलेले आणि बरोबर एक कन्या आणलेली जांबवती. त्या जांबवतीचा विवाह जांबवानांनी भगवंताशी लावून दिलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.
0: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात विष्णुबुवा ओंडकर यांच्या घराबाहेरच्या ओट्यावर स्वामी बसले होते। भोवती भक्तमंडळी आणि सेवक मंडळीही अदबीनं उभी होती। स्वामी काहीच बोलत नव्हते। त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता लुप्त झाली होती। क्रोध अनावर झाला होता। स्वामी सहसा कोणावरच रागवत नसत, परंतु आजचं त्यांचं रूप पाहणाऱ्याच्या मनात भीती निर्माण करीत होते। स्वामींच्या मनात खळबळ उत्पन्न झाली आहे आणि त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ह्याची चाहूल भक्तांना लागली होती। वातावरणात काहीतरी अमंगल घडलं आहे ह्याची खात्री मात्र सर्वांना पटली होती। स्वामींना काहीही विचारण्याचं धाडस मात्र कुणालाच होत नव्हतं। इतक्यात काय झालं, पुण्याहून एक तरुण जोडपं आणि बाईचा सख्खा भाऊ स्वामींच्या दर्शनाला आले। बाईने समर्थांना वाकून नमस्कार केला आणि अत्यंत सुंदर असा तिने करून आणलेला विडा महाराजांच्या मुखात घालू लागली। त्या क्षणी एखादं धरण फुटावं आणि पाणी वेगाने उसळी मारत बाहेर पडावं तसा स्वामींचा कोंडून धरलेला राग एकदम उफाळून आला। स्वामी रागाने तिला म्हणाले, तू रांड आहेस, मला काय विडा भरवतेस? 7 वर्ष झाली तू तुझ्या सख्या भावाबरोबर संबंध ठेवून आहेस, तुला मूल कसं होईल? हा विडा तुझ्या भावाला भरव आणि इथून प्रथम चालती हो। माझी नजर तू टाळ, नाहीतर जळून खाक होशील। स्वामींनी आपले डोळे मिटले। स्वामींचं बोलणं ऐकून ती थराथरा कापू लागली। तिचा नवरा एकदम घामाघूम झाला। आपली पत्नी स्वतःच्या सख्या भावाबरोबर वैषयिक संबंध ठेवून आहे हे स्वामींच्या तोंडून ऐकल्यावर त्याला जबरदस्त धक्का बसला। स्वामींसमोर उभं राहायची आपली लायकी नाही हे नवऱ्याच्या लक्षात आलं। तो तिथून झपकन निघून गेला। त्याची पत्नी आणि त्याचा सख्खा मेहुणा यांनी अक्षरशः पळ काढला। ते तिघे निघून गेल्यावर स्वामी शांत झाले। स्वामी का क्रोधायमान झाले होते ते लोकांना कळलं। भोवतालची माणसं थक्क झाली। स्वामींची नजर किती दूरवर पोहोचते हे त्यांच्या लक्षात आलं।

पुण्यात काय घडत होतं ते स्वामींनी अक्कलकोटात सांगितलं होतं. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, ज्यांच्या मनात विषय वासना नांदते आहे त्यांना भगवंत सुखाची कधीच कल्पना येत नाही. विषय वासनात दंग असलेल्या जीवाला प्रत्येक क्षणी नव्या नव्या दुःखांना सामोरं जावं लागतं. विषय माणसाला आयुष्यातून उठवतो, म्हणून तुम्ही तुमच्या मनातल्या विषय वासनेला ज्ञानाच्या बळावर प्रथम ठेचून काढा, समूळ नष्ट करा, तरच आध्यात्मिक प्रगती होईल. विषय वासनेत कडक उन्हाच्या झळा असतात. अंग भाजून काढण्याची क्षमता फक्त विषय वासनेतच आहे. म्हणून माझ्या भक्तांनो, तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की मनातला काम नष्ट करा आणि नामाची संगत धरा, तरच मन आणि शरीर शांत होईल.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.